निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 69 दशक 5 समास 8 मुमुक्षुची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, संत ओळखले नाहीत, भगवंताची पूजा केली नाही, अतिथी अभ्यातकांना संतुष्ट केले नाही, पूर्व पापामुळे माझ्याकडून काहीच घडलं नाही, माझं मन कुमारगावर गेलं, शरीराला कष्ट दिले नाहीत, परोपकार केले नाहीत, काममदामुळे आचाराचे रक्षण केले नाही, भक्ती बुडवली, शांती विश्रांती मोडून टाकली, मी सद्बुद्धी सद्भावना बिघडवली, आता सार्थक कसं घडेल, निरर्थक दोष केले, माझ्याकडे विवेक उरला नाही, मी कोणता उपाय करावा, परलोकी कसे जावे, देवादी देवा तू कसा पावशील, सद्भाव नाही निर्माण झाला, नाही लौकिक संपादन केला, वरवरचा दंभ केला, खटाटोप कर्माचा, पोटासाठी कीर्तन केले, बाजारात देव मानले, देवा माझी बुद्धी खोटी मी जाणतो, पोटात अभिमान धरून शब्द बोललो, मनामध्ये धनाची इच्छा धरून ध्यानस्थ झालो, विद्वत्तेने लोकांना फसवले, पोटासाठी संतांची निंदा केली, माझ्यामध्ये नाना प्रकारचे दोषच भरले आहेत, सत्य उधळून लावले, खोटे प्रतिपादन केले, पोट भरण्यासाठी नाना कर्म केले, अशा प्रकारे मला पस्तावा झाला, निरूपणामुळे त्याच्यामध्ये बदल झाला, तो मुमुक्षू असं ग्रंथात म्हटलं आहे। मग त्याने पुण्य मार्गाची इच्छा धरली, सत्संगाची इच्छा केली, संसारापासून विरक्त झाला, त्याचं नाव मुमुक्षू। अनेक राजे चक्रवर्ती गेले, माझं वैभव किती, आता सत्संगती धरू असे म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षू। आपले अवगुण पाहिले, विरक्तीचे बळ ओळखले, स्वतःला दुःखाने निंदू लागला, त्याचं नाव मुमुक्षू। तो म्हणतो, मी उपकार केले नाहीत, मी दंभधारी आहे, मी अनाचारी आहे, त्याचं नाव मुमुक्षू। मी पतित आहे, चांडाळ आहे, म्हणून मी दुराचारी आहे, दुर्जन आहे असे म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षू। मी अभक्त दुर्जन आहे, मी पाषाण म्हणून जन्माला आलो असे म्हणतो, त्याचं नाव मुमुक्ष। मी दुराभिमानी आहे, मी कोपिष्ट आहे, नाना व्यसनी आहे असं म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षू। मी आळशी अंगचोर आहे, म्हणे मी कपटी भित्र आहे, म्हणे मी मूर्ख अविचारी आहे, त्याचं नाव मुमुक्षू। म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाखंडी तोंडाळ आहे, म्हणे मी कुबुद्धी कुटील आहे, त्याचं नाव मुमुक्षू। म्हणे मी काहीच जाणत नाही, म्हणतो मी सगळ्यांमध्ये कमी आहे, माझ्यामध्ये वाईट लक्षणे आहेत, त्याचं नाव मुमुक्षू। म्हणे मी अनधिकारी आहे, मी कठोर आहे, भ्रष्ट आहे, म्हणे मी नानापरीने निष्ठ आहे, त्याचं नाव नीच आहे, त्याचं नाव मुमुक्षू। मी अपमदलवी अनर्थ करणार आहे, मी परमार्थी नाही, याचं नाव मुमुक्षू। म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी का व्यर्थ आलो जन्माशी, म्हणे मी भार झालो भूमीशी, याचे नाव मुमुक्षू। स्वतःची निंदा करतो, पोटामध्ये संसाराचा त्रास वाटतो, सत्संगाचा हव्यास धरतो, त्याचे नाव मुमुक्षू। नाना तीर्थ धुंडाळतो, समाधी साधने करतो, नाना ग्रंथात शोधून पाहतो, त्याचं समाधान होत नाही, त्यामुळे संतांना शरण जाऊ असं त्याला वाटतं, त्याचं नाव मुमुक्षू। देहाभिमान कुलाभिमान द्रव्याभिमान नाना अभिमान सोडून संतांच्या चरणी अनन्य भाव जावं असं वाटतं, त्याचं नाव मुमुक्षू। अहंकार सोडून स्वतःची नानापरीने निंदा करतो, मोक्षाची अपेक्षा करतो, तो मुमुक्षू। थोरपण दिले असता लाजतो, परमार्थासाठी कष्ट करतो, संतांवर विश्वास ठेवतो, त्याचे नाव मुमुक्षू। प्रपंचाचा स्वार्थ सोडून परमार्थाचा हव्यास धरतो, सज्जनांचा अंकित होतो, तो मुमुक्षू। असा मुमुक्षू असतो, त्याचे चिन्हे ओळखावे। साधकाची लक्षणे जाणण्यासाठी श्रोत्यांनी पुढे लक्ष द्यावे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्षुलक्षणनाम समास अष्टम सम

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरं आहे, परंतु ते आपल्या सोयीनं भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो. तिथं आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धानं बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणं अथवा न वागणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावं. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंतानंच दिलेत. म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल, किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये, विकारांना आपण वापरावं, विकारांनी आपल्याला वापरू नये. पहिल्यानं प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावं, चिकाटीने ते प्रेम वाढवावं, म्हणजे नंतर वस्तूचं महत्त्व निघून जातं आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. त्याचं नाम घेतल्यानं ते साधतं. म्हणून नाम घेत जा असं मी सतत सांगत असतो. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसं नाही आहे. परमार्थ जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो, खरा मी कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधनं असतात. आज आपल्यापाशी खोट्या मीचं प्राबल्य आहे, ते नाहीचं करणं जरूर आहे. खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठून आणायची जरुरी नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतः सिद्ध आहेच. म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचं दास्यत्व पत्करणं फार आवश्यक असतं. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. नामस्मरण हे भक्तिमार्गाचं मुख्य साधन आहे. नामस्मरणानं भगवंताचं प्रेम अनायास उत्पन्न होतं. ते नाम तुम्ही निष्ठेनं आणि आनंदानं घ्या हेच माझं सांगणं आहे. काहीही केलं तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घ्यायला विलंब किंवा चालढकल करण्यात काय हाशील आहे? जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 46व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत ते भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी असलेलं चरित्र. मंडळी, JRD म्हणजे मूर्ती घडवणारा शिल्पकार होता. जसं एखादा शिल्पकार एखाद्या उबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, तशाच प्रकारची माणसं JRDनी तयार केली, घडवली, त्यांना पैलू पाडले. मूर्ती घडवणारे शिल्पकार फक्त त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर शिल्प तयार होतं. एखादा जवाहिर्या मौल्यवान हिऱ्याला पैलू पाडतो आणि मग मूळचाच तेजस्वी असलेला हिरा आता अधिक तेजानं लखलखतो. JRD म्हणजे अशाच प्रकारची व्यक्ती होती. दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार किंवा हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर्या, त्यांच्या सहवासात जी जी माणसं आली ती ती त्यांच्या व्यक्तिमत्वानं अशा तऱ्हेनं प्रभावित झाली की त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. अशाच काही व्यक्तींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, प्रख्यात लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. त्या पूर्वाश्रमीच्या सुधा कुलकर्णी, त्या बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाची ही गोष्ट. कॉलेजच्या नोटीस बोर्डावर एक नोटीस लागलेली होती. पुण्याच्या प्रख्यात टेल्को कंपनीत काही शिकाऊ इंजिनियर्सची भरती करायची आहे, त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावा आणि पुढे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष दिले होते. आणि सर्वात शेवटी एक टीप दिलेली होती, ती म्हणजे या पदासाठी स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत. मंडळी, सुधा कुलकर्णी ही कोणत्याही तडजोडी न स्वीकारता अभ्यास करणारी आणि सतत आपली पहिली रँक टिकवून ठेवणारी एक बुद्धिमान तरुणी होती. नोटीस बोर्डावरची ही नोटीस पाहिल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात स्त्रियांना ही संधी का नाकारली जावी हे तिला कळले ना. टेल्को ही टाटांची कंपनी आहे हे तिला माहिती होतं. त्या कंपनीचे प्रमुख निश्चितच JRD टाटा असणार असं वाटल्यामुळे तिनं सरळ JRDना त्या सात्विक संतापात एक पत्र लिहिलं. पोलाद, स्टील, केमिकल्स इत्यादी क्षेत्रात काम करणारे आणि आपल्या वेगळ्या गुणवत्तेनं आणि कार्यपद्धतीनं देशविदेशात आपला ठसा उमटवणारे टाटा स्त्रियांना संधी का नाकारतात? स्त्रियांना संधीच दिली नाही तर त्या आपली गुणवत्ता कशी सिद्ध करू शकतील? अशा रीतीनं सुधा ताईंचा सात्विक संताप या पत्रात प्रकट झाला होता. आपल्याला संधी तर मिळणार नाही पण पत्र तर पाठवून देऊया असा विचार करून त्यांनी पत्र पोस्टात टाकलं आणि त्याबद्दल त्या विसरूनही गेल्या. पण 8 दिवसांनी एक आश्चर्य घडलं. त्यांना चक्क टेल्कोकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. एवढंच नव्हे तर जाण्या येण्याचं प्रथम वर्गाचं भाडंही देण्यात येणार होतं. त्यांना खूप आनंद झाला. नोकरी मिळेल ना मिळेल पण पुढे पुणे ट्रीप तर होईल असा विचार करून त्या मुलाखतीसाठी गेल्या. मंडळी, JRDींच्या गुणग्राहकतेनं सुधासारख्या तरुणीमध्ये असलेला स्पार्क हेरला आणि लक्ष घालून इतर उमेदवारांसोबत तिलाही कॉल लेटर पाठवायला लावलं. सुधा मूर्ती जेव्हा मुलाखतीसाठी असलेल्या केबिनमध्ये शिरल्या तेव्हा तिच्याकडं पाहून हीच ती JRDींना पत्र पाठवणारी मुलगी अशी कुजबूज आणि तिच्याकडे चमत्कारिक पद्धतीनं पाहणाऱ्या नजरा तिला दिसल्या. आता आपल्याला नोकरी मिळणार नाही याची तिला खात्री झाली आणि तिची सगळी भीती कुठल्या कुठं पळाली. न घाबरता तिनं मुलाखत दिली, पण तिची सडेतोड मुलाखत पाहून टेल्कोमध्ये तिची निवड झाली आणि तिच्यामुळे इतर तरुणींसाठी टाटांच्या कंपन्यांचे प्रवेशद्वार उघडलं. पुढे कामानिमित्तानं कधीकधी JRDींची तिची भेट व्हायची तेव्हा या एवढ्या मोठ्या माणसाला आपण पत्र लिहिलं याची बोच कुठंतरी तिच्या मनामध्ये होती. पण JRD म्हणजे निर्मळ मनाचा माणूस, जणू वाहती गंगा, त्यांच्या मनात काहीच राहत नसे. त्यांच्या हसऱ्या निळ्या डोळ्यात राग द्वेष कुठंच नसायचा. एकदा मुंबईला बॉम्बे हाऊसमध्ये काम करत असताना आपले काम संपल्यानंतर सुधा मूर्ती खाली थांबल्या होत्या, त्याच वेळेस JRDींचं तिथं आगमन झालं. त्याने विचारलं की काम संपल्यानंतरही तुम्ही इथं का थांबला आहात? तेव्हा त्याने सांगितलं की माझे पती श्री नारायण मूर्ती मला नेण्यासाठी येणार आहेत, त्यांची वाट पाहात मी इथं थांबली आहे. तेव्हा JRD स्वतः नारायण मूर्ती येईपर्यंत त्यांच्याजवळ थांबले. एवढी मोठी व्यक्ती आपल्याबरोबर थांबल्यानं सुधा मूर्तींना भरून आलं. पुढे नारायण मूर्ती आल्यावर JRDींनी त्यांना वेळेवर येत जा, आपल्या पत्नीला वाट पाहायला लावू नका असा प्रेमाचा सल्ला दिला. पुढे नारायण मूर्तींनी स्वतःची कंपनी सुरू करायची ठरवली आणि सुधा मूर्तींनी टेल्को सोडायचं ठरवलं तेव्हा त्या JRDींना भेटल्या. त्यांना म्हणाल्या, माझे पती नवीन कंपनी सुरू करता आहेत, ती कितपत चालेल हे मला माहिती नाही, पण त्यासाठी मला मात्र ही नोकरी सोडावी लागते आहे. मंडळी, त्यावेळी JRDींनी त्यांना फार सुंदर उत्तर दिलं. त्या उत्तराचं आपणही सर्वांनी मनन करावं असं ते आहे. ते म्हणाले, अहो, सुरुवातीलाच अशी नकारात्मक भाषा बोलू नका. तुमचे पती नवीन कंपनी सुरू करीत आहेत तर तुम्हाला तिच्या यशाबद्दल खात्री असली पाहिजे. तुम्हीच जर साशंक असाल तर पुढची वाटचाल कशी होईल? दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी नफ्यात आल्यानंतर आपल्या यशात समाजाचाही वाटा असतो हे विसरू नका. आणि आपल्याला समाजाकडून जे मिळालं त्याची परतफेड कशी करता येईल याचाही विचार मनात ठेवा. मंडळी, सुधा मूर्तींना JRDींचे हे शब्द कुठंतरी खोल मनामध्ये स्पर्श करून गेले. त्यांनी आपल्या इन्फोसिसच्या कार्यालयात दोन प्रतिमा लावल्या, एक जमशेदजी टाटांची आणि दुसरी हसऱ्या निळ्या डोळ्यांच्या JRDींची. JRDींचं वागणं बोलणं त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं. पुढे सुधा मूर्तींनी ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी आणि इतरही अनेक क्षेत्रात खूप मोलाचं काम केलं. अशा रीतीनं JRDींप्रमाणे त्यांनीसुद्धा समाजाला त्याचा वाटा परत देण्याचा प्रयत्न केला. JRDींमुळे सुधा कुळकर्णींना पुण्यात नोकरी मिळाली. पतीची भेटही पुण्यातच झाली. त्यांच्या कंपनीची वाटचालही JRDींच्याच सल्ल्याप्रमाणे झाली. अशा रीतीनं सुधा कुलकर्णींची सुधा मूर्ती घडवण्यात जे आर डींचा सिंहाचा वाटा होता. पुढे जे आर डींच्या सहवासात मीनू मसानी आले आणि त्यांचे कायमचे मित्रच बनून गेले. मंडळी, मीनू मसानी हे अत्यंत कुशाग्र बुद्धी लाभलेले विद्वान आणि विचारवंत होते. त्यांना जे आर डींनी टाटामध्ये निमंत्रित केलं आणि पुढे काही कारणानं मसानींना राजकारणात जावं लागलं तेव्हा जे आर डींनी त्यांना काम करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून टाटामधील पदाचा राजीनामा द्यायला लावला. पण पुढे त्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना टाटामध्ये सल्लागार पदावर नेमलं, त्यांच्या चरितार्थाची सोय केली असे होते जे आर डी. जे आर डी आणि टाटांवर क्रिएशन ऑफ वेल्थ, बियॉन्ड द लास्ट ब्लू माउंटन, की नोट, टच ऑफ ग्रेटनेस यासारखी अनेक लोकप्रिय पुस्तकं लिहिणारे आर एम लाला हे कॅन्सरने आजारी असल्याचं जेव्हा जे आर डींना कळलं तेव्हा त्यांनी लालांना उपचारासाठी अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था केली. जे आर डी नंतर पुढे टाटा अँड सन्सचे चेअरमन झालेले रतन टाटा अगदी सुरुवातीला ट्रान्झिस्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या नेल्को कंपनीचे प्रमुख होते. पुढे काही कारणाने ही कंपनी तोट्यात गेली. त्या कंपनीच्या संचालक मंडळानं रतन टाटांवर ठपका ठेवून त्यांना जबाबदार ठरवलं. पण जे आर डींच्या अनुभवी नजरेनं हे हेरलं होतं की ह्या कंपनीच्या नुकसानासाठी आधीच्या काही वर्षांचा गलथानपणा आणि चुका कारणीभूत आहे. त्यासाठी रतन टाटा यांना जबाबदार धरता येणार नाही म्हणून त्यांनी सर्व संचालकांना ही गोष्ट समजावून सांगितली आणि रतन टाटांना अधिक वेळ द्यायला हवा हे पटवून दिलं. त्याचप्रमाणे येणारं युग हे इलेक्ट्रॉनिक्सचं आहे, त्यासाठी काळाची पावलं ओळखून आपण तयार राहायला हवं असा सल्लाही त्यांनी रतन टाटांना दिला. जे आर डींच्या या सल्ल्यामुळे रतन टाटांना प्रोत्साहन मिळालं आणि पुढे मग त्याने नेल्को ही कंपनी नफ्यात आणून दाखवली. अशा रीतीनं माणसांना समजून घेणं, त्यांना प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्यातील गुणांना वाव मिळेल अशा रीतीनं त्यांना तयार करणं आणि त्यांच्याकडून पुढे उत्कृष्ट काम करून घेणं यामध्ये जे आर डींचा हातखंडा होता. त्यांच्या परिसस्पर्शानं माणसं बदलून गेली, हिऱ्यांना पैलू पडले, ओबडधोबड दगडातून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवणारा शिल्पकार म्हणजे जे आर डी. तर मंडळी आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम या आपल्या एपिसोडमध्ये आज एक किस्सा जो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तो सिनेमातला जरी नसला तरी सिनेमाशी निगडीत असलेल्या एका व्यक्तीचा आहे. आणि या किस्स्यामधून एक चांगला मेसेज गेलेला आहे. हा मेसेज आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोचावा म्हणून मी हा किस्सा तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रसंग, काही घटना माणसाला पुन्हा एकदा जमिनीवर आणत असतात. असाच एक प्रसंग अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत घडला होता. या प्रसंगाचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केलेले आहे. ही घटना साधारणतः 60s आहे. तेव्हा दिलीप कुमार स्टार म्हणून खूप लोकप्रिय झाले होते. देश विदेशात त्यांची पॉप्युलॅरिटी प्रचंड वाढलेली होती. त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठे उत्सुक असत. याच काळात दिलीप कुमार भारतातच एकदा एका विमान प्रवासाने मुंबईहून दिल्लीला जात होते. आपल्या विमानात दिलीप कुमार आहेत हे कळल्यानंतर विमानातील सर्व प्रवासी मोठे आनंदी झाले. प्रत्येक जण त्यांच्यासोबत येऊन त्यांची स्वाक्षरी घेऊ लागले. तो काळ काही मोबाईलचा नव्हता, त्यामुळे फोटो वगैरे हा प्रकार नव्हता, पण प्रत्येकजण येऊन त्यांची सही घेत होता, त्यांच्याशी बोलत होता. दिलीप कुमार यांच्यासाठी तो मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा प्रसंग होता. फ्लाईटमधील प्रत्येक जण त्यांच्याशी बोलायला उत्सुक होते. अगदी क्रू मेंबर्ससुद्धा दिलीप कुमारला येऊन भेटत होते, शेक हँड करत होते, त्यांचा ॲटोग्राफ घेत होते. या सर्व प्रकारामुळे दिलीप कुमार यांचा इगो थोडासा सुखावून चालला होता. पण दिलीप कुमारच्या शेजारच्या सीटवर एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांना मात्र याचे काहीच वाटत नव्हते, किंबहुना त्यांचे लक्ष देखील या सगळ्या प्रकाराकडे नव्हते. दिलीप कुमार यांना हे थोडंसं विचित्र वाटलं, कारण विमानातील सर्व प्रवासी क्रू मेंबर्स जेव्हा त्यांच्याकडे येऊन त्यांची सही घेत होते, त्यांच्याशी शेक हँड करत होते, त्यांच्याशी बोलत होते, त्यावेळी हे वृद्धग्रस्त त्याकडे पाहत देखील नव्हते. ते आपल्या मासिकात डोके खुपसून वाचत बसले होते. दिलीप कुमारला ही बाब खूप खटकत होती. ते गृहस्थ हिंदी मासिक वाचत असल्यामुळे ते 100% भारतीयच होते याची त्यांना खात्री पटली होती. दिलीप कुमारसाठी ही बाब खूपच अनपेक्षित आणि अचंबित करणारी अशी होती. थोड्या वेळाने फ्लाईट सुरू झाले. सर्व प्रवासी आपापल्या जागेवर जाऊन बसले. शेजारी बसलेले वृद्धग्रस्त दिलीप कुमारकडे कटाक्ष टाकून हॅलो असे म्हणाले. दिलीप कुमारने देखील हॅलो म्हटले. चला, काहीतरी संबोधनाची सुरुवात तर झाली. त्यानंतर दिलीप कुमारने थोडंसं रागातच त्या वृद्धग्रस्तांना विचारलं, तुम्ही हिंदी सिनेमा पाहत नाहीत का हो? त्यावर ते वृद्धग्रस्त म्हणाले, नाही, खूप लहानपणी मी एक हिंदी सिनेमा पाहिला होता, अलीकडे अनेक वर्षात मी सिनेमा पाहिलेलाच नाही. त्यावर ते वृद्धग्रस्त म्हणाले, बाय द वे तुम्ही काय करता? तेव्हा दिलीप कुमार म्हणाले, मी सिनेमात काम करतो. ते म्हणाले, ते ठीक आहे, पण तुम्ही सिनेमात काम करता म्हणजे नेमकं काय करता? आता मात्र दिलीप कुमारला पुन्हा राग आला. ते म्हणाले, मी सिनेमात हिरो असतो. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, गुड गुड जेंटलमन, ऑल द बेस्ट. पुन्हा संवाद थांबला. काही वेळातच विमान दिल्लीला पोहोचले, लँड झाले. विमानातून उतरताना दिलीप कुमारने त्या वृद्धग्रस्ताला हस्तांदोलन केलं त्याच्यासोबत आणि म्हणाले, आपके साथ सफर अच्छा हुआ, गुड बाय, मेरा नाम दिलीप कुमार है. त्यावर त्या वृद्धग्रस्ताने देखील शेक हँड केला. ओके, मेरा नाम JRD टाटा है. आता मात्र आश्चर्यचकित होण्याची पाळी दिलीप कुमार यांची होती, कारण ते नाव ऐकल्यानंतर एकदम चक्रावून गेले. कारण भारतातील सर्वात मोठा उद्योगपती त्यांच्यासोबत होता. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याशी शेक हँड केला आणि ओशाळल्यागत म्हणाले, माफ करा, मी तुम्हाला ओळखलेच नाही. JRD टाटा त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, नो प्रॉब्लेम यंग मॅन, मी तरी तुला कुठं ओळखले. हा प्रसंग दिलीप कुमार यांनी त्यांच्या सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्र लिहिला आहे. त्यात ते लिहितात की JRD टाटा यांच्यासोबतची ही मुलाखत मी आयुष्यभर विसरू शकत नाही. या घटनेनंतर मी एक शिकलो, माणसाची किंमत पैशाने नाही तर त्याच्या साधेपणाने होत असते. त्या काळात आजच्या इतका मीडिया नसल्यामुळे टाटा कुटुंबीय पहिल्यापासून तसं प्रसिद्धीपासून लांबच होतं. मीडिया देखील नव्हता, त्यामुळे जे आर डी टाटा यांना 60च्या दशकात फारसं कोणी ओळखतच नव्हतं. त्यांचे फोटो देखील कोणी पाहिलेले नव्हते, त्यामुळेच अगदी दिलीप कुमारने देखील त्यांना ओळखलं नाही. पण जे आर डी टाटा यांचा साधेपणा दिलीप कुमार यांना प्रचंड आवडला आणि त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात देखील केला. मित्रांनो, हा किस्सा जो होता हा थोडासा सिनेमाच्या बाहेरचा होता, सिनेमातला नव्हता, पण या किस्स्यामधून एक मेसेज जात होता जो आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचावा म्हणून मी हा किस्सा तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि असे काही वेगळे किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील का हे नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमा

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. पोठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. शब्द, सूर आणि संगीत या तीन गोष्टींच्या सहाय्याने एक सुंदर गाणं तयार होतं आणि अशी असंख्य गाणी एकेकाळी आपलं मनोरंजन करण्याचा वसा घेतलेल्या रेडिओ नावाच्या साधनानं आपल्याला दिली आहेत. आज आपण पाहणार आहोत रेडिओवर ऐकून ऐकून आपल्या हृदयात स्थान मिळवलेलं ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. माणूस नावाचा प्राणी जरा विचित्रच आहे, नाही का? तो नेहमीच देवाची भक्ती करता करता मंदिरातून आणि दगडाच्या मूर्तीतून परमेश्वराचं अस्तित्व शोधत असतो. त्यासाठी कितीही पायपीट करावी लागली, देवदर्शनासाठी रांगेत नंबर लावून उभं राहायला लागलं, तरीही उन्हातानाची पर्वा न करता तो देवळाच्या परिसरात तासनतास तिष्ठत उभा राहतो. कवी मात्र या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध आहे, म्हणूनच तो पोटतिडकीने कळकळीने सांगतो आहे की बाबा रे, रामेश्वर, काशी, गया ही पुण्यक्षेत्र आहेत. हे कितीही जरी खरं असलं तरी चराचरातून आपलं अस्तित्व दाखवणारा परमेश्वर तुला त्या दगडाच्या मूर्तीत भेटणार नाही. खरं तर प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचा वास असतो, पण घरातलं माणूसच उपाशी राहावं तसा हा माणसाच्या हृदयातला भगवंत माणसाच्या भक्तीपासून वंचित राहतो आणि माणूस वंचित राहतो हृदयातल्या या ईश्वराला भेटण्यापासून. झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून, झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून, वर्षाकाळी पाऊसधारा तुला न दिसला त्यात इशारा, काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. तू रोज सकाळी उठल्यावर अंगणात येऊन पाहतोस तेव्हा अंगणातल्या झाडावरची फुलं तुझ्याकडे पाहून हसत असतात. त्यावेळेस मात्र 8-5 गाडी मला मिळेल की नाही, किंवा आजही मला लेटमार्क तर लागणार नाही ना, असे विचार तुझ्या डोक्यात घोळत असतात. मग फुलांचं रूप घेऊन तुझ्या दाराशी आलेल्या या परमेश्वराला तू कसा काय ओळखणार? पावसाच्या जलधारा घराच्या पत्र्यावर आवाज करत आपलं धारानृत्य तुझ्यासमोर सादर करत असतात, तेव्हा त्या तांडवनृत्यामधून हे जग चालवणारी अतींद्रिय शक्ती तुलाच भेटायला आलेली असते. परमेश्वराच्या या स्वरूपाकडे तुझं लक्षच नसतं, कारण गाड्या बंद पडल्या तर मी ऑफिसला कसा जाणार याची तुला काळजी असते. त्यामुळे जवळून दर्शन देणाऱ्या परमेश्वराच्या या स्वरूपाकडे तुझं कधीही लक्ष गेलं नाही. परमेश्वरी अंश असलेला हा तेजाचा दीप तुझ्यासमोर उजळत असतो, पण तुझ्या डोळ्यावरील काळजीच्या पट्टीमुळे तू आंधळा बनला आहेस, त्यामुळे या परमेश्वराची तुला कधीच ओळख पटली नाही. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा, रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा, कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती, हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. कपाळावर भस्माचे पट्टे ओढून आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून तू मंदिरातून आणि दगडाच्या मूर्तीतून संन्यस्त वृत्तीचा अंगीकार करत परमेश्वराचा शोध घेत राहिलास, पण तुझ्या जीवनात रोज कुठल्या ना कुठल्या रूपातून तुला दर्शन देणाऱ्या ईश्वराचं अस्तित्व तुला जराही जाणवलं नाही. खाकेत कसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे भगवी वस्त्र धारण करून त्याचा शोध घेण्यासाठी तू निरनिराळी तीर्थक्षेत्र पालथी घातलीस. त्यापेक्षा तू जर हातात नांगर घेऊन शेती केली असतीस तर भूगर्भातून येणाऱ्या पिकांमधून तो तुला वाऱ्यावर डोलताना दिसला असता, काळ्या मातीच्या ढेकळांमधून हसताना दिसला असता. पण तू मात्र भगवी वस्त्र कपाळावर भस्माचे पट्टे ओढून आणि घराचा त्याग करून आपल्या हृदयातला परमेश्वर न ओळखता इतरत्र त्याचा शोध घेत राहिलास. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी. ज्या परमेश्वराचा शोध घेण्यासाठी तू आकाश पाताळ एक केलंस तरी तुला अजूनही त्याचं दर्शन झालं नाही, तोच परमेश्वर बाळाच्या बोबड्या बोलांमधून, त्याच्या मोहखास्यातून आणि त्याच्या डोळ्यांमधून तुझ्याशी संवाद साधू पाहत असतो. तू कधी शेतकरी होऊन पायाखालच्या मातीशी गप्पा मारला नाहीस. मातीतून तरारून वर आलेल्या उंच पिकांमधून परमेश्वर तुझ्याकडे पाहत असताना तू मात्र तीर्थक्षेत्र पालथी घालून त्याचा शोध घेत राहिलास. देवळाच्या परिसरात हिंडत राहून आतल्या गाभाऱ्यातील दगडाच्या मूर्तीत तो भेटावा म्हणून तू त्याची करुणा भाकत होतास. पण वेड्या, तो तिथेच भिकाऱ्याच्या वेशात उभा राहून तुझं त्याच्याकडे लक्ष जावं म्हणून भिकेची याचना करत होता. निरनिराळ्या रूपांमधून तुझ्या अवतीभोवती वावरणाऱ्या परमेश्वरी अस्तित्वाकडे लक्ष न देता तू त्याला आकाशात शोधत राहिलास. वेड्या माणसा, अंतर्मुख होऊन तुझ्या मनात डोकावून पाहिलं असतंस तरी देखील तुला त्याचं दर्शन झालं असतं. पण दुर्दैवाने तुम्ही दोघेही एकमेकांपासून वंचित राहिलात. संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकताना कवीचे शब्द त्यांच्या स्पष्ट शब्दोच्चारामधून आपल्या हृदयात झिरपत जातात. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया.

0: नमस्कार मंडळी, मी मेघना साने. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत पाहुण्या श्रावणी फाटक. अंबरनाथ इथल्या ग्रंथाभिसरण वाचनालयामध्ये ग्रंथपाल असणाऱ्या श्रावणी फाटक यांनी वाचनालयातून स्वेच्छानिवृत्ती तर घेतली, पण वाचन संस्कृती वाढावी म्हणून बालग्रंथालय सुद्धा स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी किती उपक्रम आयोजित केले. श्रावणी फाटक यांनी आजपर्यंत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम हे जवळजवळ 100 अधिक राबवले असतील. काय त्यांचा दृष्टिकोन आहे, वाचन संस्कृती कशी वृद्धिंगत होईल, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांचा उद्देश. नमस्कार श्रावणी फाटक, स्वागत आहे.
1: नमस्कार मॅम.
0: अगं, तुम्ही खूप छान काम करताय, कोणीतरी हे काम करायलाच पाहिजे होतं. बघ आता म्हणजे मुलं आमच्या घरातली, आमची नातल्या मुलं जरी बघितली तरी ते मराठी भाषा वाचत नाहीयेत. त्यांचं वाचन फक्त इंटरनेटवरच असतं आणि हे वाचन वाढावं, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हे आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण तुमचे काही मंडळी करतायत, आता या गोष्टीची सुरुवात कशी झाली सांग मला.
1: मी ग्रंथाभिसरण वाचनालयामध्ये 2007 साली सेवेमध्ये रुजू झाले आणि माझ्या असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये बाल सभासद खूप कमी आहेत. त्यामुळे मी पहिला उपक्रम हाती घेतला की परिसरातल्या ज्या मराठी शाळा आहेत तिथे पहिले 3 क्रमांक जे आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचं सभासदत्व देता येईल का कोणाच्या सौजन्याने असा विचार केला, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. आणि मग ह्याला मला असं उदंड प्रतिसाद मिळाला की त्या एका महिन्यातच 40 विद्यार्थी ग्रंथालयाचे सभासद झाले. हे मला एक चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर अमृत कलश दैनिकाच्या सौजन्याने पण मी एक साहित्यिक प्रश्नमंजुषा घेतली की पोमसापाचे जे युवा शक्ती शाखा अंबरनाथ आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही स्पर्धा घेतली. प्रश्नमंजुषा होती, 100 दिवस सलग पेपर मध्ये प्रश्न येत होते, त्या प्रश्नांची उत्तरं मुलांनी कुठल्या लेखकांची नावं जोपण नावं अशा पद्धतीचे ते प्रश्न होते किंवा पुस्तकांची नावं होती, लेखकाचं नाव सांगायचं होतं असं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला, मुलांना भरपूर भेटवस्तूंचं वितरण केलं, त्यामुळे मुलं खुश होती आणि त्यातून युवा शक्तीचे 69 सभासद झाले. हाही एक माझा चांगला अनुभव होता. म्हणजे अंबरनाथकरांनी मला खूप प्रतिसाद, चांगला प्रतिसाद दिलाय, चांगलं सहकार्य केलेलं आहे, माझ्या अनेक संकल्पना त्यांनी उचलून धरलेल्या आहेत. म्हणजे खूपच छान अनुभव.
0: नाविन्यपूर्ण अशाही तुम्ही स्पर्धा घेतल्या होत्या, कात्रण संग्रह करायला लावला, बुकमार्क होती, हे का बुक
1: बुकमार्क स्पर्धा ही मी वाचकांसाठी ठेवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्याला जे बुकमार्क्स हवे आहेत तर त्याची जी निकष होते की एक तर बुकमार्क कमी खर्चिक असला पाहिजे, त्याच्यात कल्पकता हवी, आकर्षक हवा, पुस्तकाला इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला एक साहित्यिक मूल्य असलं पाहिजे. आणि याचं एक वैशिष्ट्य असं होतं की पारदर्शी असं परीक्षण होतं, वाचकांनाच परीक्षण करायला सांगितलं होतं आणि त्या बुकमार्क्स बनवणाऱ्या स्पर्धकांना जे गुण द्यायचे होते त्याचे निकष दिलेले होते आणि त्यांनी किती गुण आणि का दिलेले आहेत हेही त्याच्यात लिहून द्यायचं होतं आणि त्याप्रमाणे 68 वाचकांनी आम्हाला त्या बुकमार्कचं परीक्षण करून कळवलं आणि त्या याच्यात आपण जे 3 नंबर काढले ते आपले जे ग्रंथालय क्षेत्रातले जे कार्यरत सेवक होते त्यांचेच बुकमार्क निघाले, ही अजून एक त्या स्पर्धेतली गंमत होती. आणि हे बुकमार्कची जी स्पर्धा होती ती सगळ्यांनी त्या स्पर्धेचं म्हणजे खूप कौतुक केलं की उल्लेखनीय स्पर्धा आहे, काहीतरी नाविन्य आहे. आणि काही जणांनी मला सांगितलं की महाराष्ट्रात प्रथमच घेतली गेली असं आम्हाला वाटतं, पण याच्या आधी आम्ही कधी या संदर्भात ऐकलं नव्हतं, त्यामुळे मला अजून आनंद झाला.
0: खूपच छान. आणि कात्रण संग्रह कसा करायला सांगितला होता.
1: हा, मुलांचं आपण जे प्रश्नमंजुषा जे घेतली होती त्याच्यासोबतच साहित्यिकांची माहिती देत होतो, त्याची कात्रणं काढून मुलांनी वहीमध्ये चिकटवायची होती, त्यानिमित्ताने का होईना मुलांनी ते लेखकांविषयीची आलेली माहिती, त्यांच्या पुस्तकांविषयीची माहिती आहे त्या निमित्ताने त्याचं वाचन होईल हा त्या मागचा हेतू होता.
0: अच्छा, अंबरनाथ इथलं जे वाचनालय आहे त्याची आम्हाला काही माहिती नाही, तर थोडीशी त्याची माहिती सांग.
1: हो, ग्रंथाभिसरण एक वाचनालय आहे जिथे मी कार्यरत होते. त्या वाचनालयाची स्थापना 1 एप्रिल 1949 साली मथुरे जावळे आणि कर्णिक या अंबरनाथकरांनी स्थापन केली. ते त्यांची दूरदृष्टी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे की त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. कारण म्हणजे मला असं नेहमी वाटतं की त्यांनी ग्रंथालय स्थापन केलं म्हणून अंबरनाथकरांना हे ज्ञानप्राप्तीचं एक दालन खुलं झालं.
0: खरंच खरं.
1: आणि चिंतामणराव देशमुख आपले जे भारताचे पहिले अर्थमंत्री होते त्यांनी या ग्रंथालयाला भेट दिलेली आहे. आणि या ग्रंथालयाचं नाव सर्क्युलेटिंग लायब्ररी असं होतं. आणि ह्या ग्रंथालयाचं नामकरण करण्याचं श्रेय सुद्धा चिंतामणराव देशमुखांना जातं. कारण त्यांनी सांगितलं की हे जे ग्रंथालय आहे ते जसं आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं तसं हे ग्रंथालय आहे, हे ग्रंथांचं अभिसरण करणार आहे. त्यामुळे तुम्ही ग्रंथालयाचे नाव ग्रंथानुसरण ठेवावं असं मी तुम्हाला सुचवतो. आणि ते त्यावेळेच्या कार्यकारिणीने त्यांची सूचना मान्य केली आणि ग्रंथालयाचं नाव ग्रंथानुसरण ठेवण्यात आलं.
0: अच्छा, रक्ताभिसरण जसं होतं तसं ग्रंथाभिसरणातून आपल्याला साहित्य मूल्य ज्ञान हे अभिसरण झालं पाहिजे, नाही का?
1: हो हो हो.
0: खूप छान. बरं, आणखीन काय काय तुम्ही उपक्रम आयोजित होते
1: ग्रंथाभिसरण मध्ये असताना? काही संस्थांच्या सहकार्यातून, मग कोमल सभा असेल, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, किंवा आमच्या इथले डॉक्टर आमदार डॉक्टर गिणीकर असतील, सुनील चौधरी आहेत, ह्या सगळ्यांच्या किंवा अंबरनाथकरांच्या सहकार्यांनी सौजन्याने अनेक उपक्रम, साहित्यिक उपक्रम आपण राबवलेले आहेत. मग श्यामची आई चित्रपटातले ज्यांनी काम केलेले आहे माधव बजे ते असतील, विजयावाड असतील, किंवा वैद्य सुईने दामले असतील, तर यांचे आपण छान कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आणि त्याला तिथल्या अंबरनाथकरांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला होता मला.
0: बरं.
1: असा आणि नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिलेला आहे. अनेक साहित्यिक उपक्रम आयोजित केलेले आहेत आपण.
0: अच्छा, तिथे हॉल पण आहे का? म्हणजे
1: हो, लायन्स क्लबचा हॉल आहे तिथे. लायन्स क्लबच्या सौजन्याने जे कार्यक्रम घेतले ते लायन्स क्लबला घेतलेले आहेत, किंवा आमदारांच्या सहकार्याने, किंवा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आहेत त्यांच्या सौजन्याने केलेले आपण रोटरी क्लबला घेतले. काही कार्यक्रम ग्रंथाभिसरण मध्ये घेतलेले आहेत.
0: बरं, तिथे बदलापूरला सुद्धा ते ग्रंथालय आहे असं तू सांगत होतीस, अभ्यासिका केली आहे, त्याची थोडी माहिती सांग ना.
1: हो, आधी ग्रंथ सकाळी वाचनालय, त्याच्या समोरच तेलवणे टॉवर जी बिल्डिंग आहे त्यात एक संदर्भ ग्रंथालय, की सध्या मराठी राज्य विकास संस्था आहे, त्यांचं व्यवस्थापन आहे. तर तिथे म्हणजे जसं ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी संदर्भ ग्रंथालय आहेत, तर तेही वाचनालय आहे. ते संदर्भासाठी छान उपयुक्त आहे. माझी रसिक वाचकांना विनंती राहील की त्यांनी बदलापूरच्या ग्रंथालयाला सुद्धा आवर्जून भेट द्यावी. तिथे खूप असे संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ असे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा.
0: म्हणजे बरं झालं ना, कारण आम्ही प्रत्येक वेळी संदर्भ घेण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहात म्हणजे नायगावला जातो. म्हणजे इकडच्या साईडला जे राहतात, कल्याणला राहतात, डोंबिवलीला राहतात, त्यांना ते फार दूर पडतं. तर मी कळेल की आपण बदलापूर मध्ये सुद्धा संदर्भ ग्रंथालय आहे ते वाचू शकतो, नाही का? हा, बघ, तुझं प्रत्येक गावामध्ये एक बालांसाठी ग्रंथालय असावं असं स्वप्न तू बोलून दाखवस, तर त्याच्या संदर्भात काय करता येणार आहे?
1: हो, माझी अशी इच्छा होती की आपण एखादी म्हणजे संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून, किंवा ज्या स्थापलेल्या संस्था आहेत त्यांच्या सौजन्याने वगैरे, असे आपल्याला गावोगावी ग्रंथालय म्हणजे साखळी करता येईल का? की त्या गावातले काही होतकरू विद्यार्थी असतील, किंवा निवृत्त झालेले शिक्षक असतील, त्यांच्या सहकार्यांनी त्यांना थोडंफार मानधन मिळेल यासाठी नाममात्र शुल्कामध्ये गावातल्या विद्यार्थ्यांना किंवा प्रौढांना असं आपण ग्रंथालयातलं म्हणजे सभासद करून घेऊन सुविधा देऊ शकतो का ग्रंथ वाचनाची? किंवा यांनाही त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून असं आपल्याला ग्रंथालय सुरू करता येतील का? ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे.
0: छान आहे ना, म्हणजे एखादं गाव समजा निवडलं आणि तिथला कोणी जर व्हॉलंटियर तयार असेल ग्रंथालय चालवायला.
1: हो, निश्चित आम्ही पूर्ण सहकार्य करू. म्हणजे ग्रंथ मिळवून देण्यासाठी तर सहकार्य करूच, म्हणजे त्यांना किमान ग्रंथ खरेदीसाठी तरी खर्च येणार नाही असा माझा हेतू आहे.
0: माझ्यासारखे कोणी असतील तर नंबर एक पुस्तक आम्ही पाठवून देऊ शकतो, कारण सतत जे पुस्तकं विकत घेतात ना त्यांच्याकडे खूप संचय होतो, मग वाचून झालेली असतात पुस्तकं, तर कोणी चांगलं वाचणार असेल तर आम्हाला आनंद सुद्धा.
1: हा,
0: नाव तिथे ग्रंथालय हे तर बघितलंच पाहिजे, किंवा पुस्तकांचं नाव अशी पण एक कल्पना असते ना ग.
1: हो हो आहे, भिलारला आहे तसा प्रकल्प आणि असं एक दोन ठिकाणी प्रयत्न झाला. पण माझं खरं म्हणणं असं आहे की आता मोठ म्हणजे ह्या ग्रंथालय क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे पालकांना असं वाटतं की माझं मूल म्हणजे पोहण्याच्या क्लासला जाईल किंवा नृत्याच्या क्लासला जाईल, गाण्याच्या क्लासला जाईल. जेव्हा पालकांना असं वाटेल की माझा मुलगा ग्रंथालयाचा सभासद होऊन पुस्तकं वाचेल तेव्हा ग्रंथालयाला चांगले दिवस येतील. आणि ह्यासाठी ग्रंथालयाला ग्लॅमर, ग्रंथालय क्षेत्राला ग्लॅमर येणं आवश्यक आहे. ते देण्याचा माझा थोडा प्रयत्न आहे की जसं की सेल्फी पॉइंट असतील ग्रंथालयाच्या इथे, किंवा काही साहित्यिक मूल्य असलेले किंवा छानसे कल्पक काही टी शर्ट वगैरे असतील, किंवा मुलांना असं म्हणजे पालकांना मुलांना किंवा प्रौढांना जे सभासद असतील की जसे लोक सर्रास मॉल मध्ये जातात तर त्यांनी सहज मोकळेपणाने ग्रंथालयात जावं, पुस्तकं चाळावी की आम्ही एखाद्या ग्रंथालयाचे सभासद आहोत याचा त्यांना अभिमान वाटावा. अशा पद्धतीने ग्रंथालयांचं महत्व वाढलं पाहिजे, त्यांना ते प्राप्त व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला वेगवेगळे आकर्षक उपक्रम राबवायला आवडते.
0: खूप
1: जेणेकरून
0: छान. श्रावणी हा विचार तुझा नवीन आहे बरं का, ग्रंथालयांना ग्लॅमर प्राप्त झालं पाहिजे. कारण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मी तिथे टॅक्सी थांबते, ग्रंथालयात जाते, कोणालाही माहिती नसतं की इथे ग्रंथालय आहे दुसऱ्या मजल्यावर, काहीच कळत नाही. आतमध्ये गेल्यावर छान दिसते, प्रश्न नाही, खूप सुंदर आहे, पण काहीच माहिती नसतं. म्हणजे ग्लॅमर अजून खरोखर प्राप्त झालेलं नाही आहे. आणि आम्ही असे समजतो की आम्ही जे PhD करणारे MA करणारे लोक ते अगदी साध्या ड्रेसमध्ये आम्ही तिथे जातो, मान खाली घालून बसतो, अभ्यास करतो तिथे काही.
1: त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला होता. म्हणजे जेव्हा मी कृतज्ञता सोहळा केला होता की मी आमच्या ग्रंथालयाला 69 वर्ष चालू होतं, तेव्हाच माझ्या मनात मी माझे स्वप्न पाहायला सुरुवात केली होती की 75 वर्ष कसं साजरं करायचं. पण त्या दरम्यान मी काही माझ्या वैयक्तिक कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेतली, पण 2.5 वर्षांनी त्यांचं 75 वर्ष सुरू झालं आणि माझ्या हो म्हणजे होणार होतं. आणि माझ्या मनात आलं की आपण यांना कृतज्ञता म्हणून माझ्याकडनं काहीतरी जे मी असं ठरवलेलं होतं ते पूर्णच्या तसं संपूर्ण मला करता नाही आलं, पण जेवढं करता आलं तेवढ्या गोष्टी केल्या की किमान 75 बाल सभासद आणि 75 प्रौढ सभासद, की अमृत महोत्सवी वर्षानिमित्त की यांचं 75 वर्ष आहे तर आपल्याकडून आपण जे देता येईल ते करूयात. तर त्या दृष्टिकोनातून मी आमच्या शहरात अंबरनाथ शहरातले माझे नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी आहेत त्यांच्याकडे ही विषय संकल्पना मांडली. त्यांना म्हटलं मला सरप्राईज द्यायची, अंबरनाथकरांनी सहकार्य करा, तुम्ही सौजन्य द्या. आणि गावातल्या अनेक संस्थांनी मला तशी पत्र लिहून दिली. माझी थीम अशी होती की अंबरनाथ शहरातील संस्था असतील, आजूबाजूची ठाणे जिल्ह्यातली जी ग्रंथालय असतील त्यांनी आमच्या ग्रंथालयाला शुभेच्छा पत्र पाठवावं. जी ग्रंथालय 75 वर्षांपेक्षा कमी आहेत त्यांनी आमच्या संस्थेला मार्गदर्शक समजून तशा अर्थाने पत्र लिहावं आणि शुभेच्छा द्याव्यात. ज्यांना 75 पेक्षा अधिक वर्ष झाले त्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका, तुमची घोडदौड अशी सुरू राहू दे, अशा अर्थाचं पाठिंबा व्यक्त करणारं पत्र लिहावं. अशा अर्थाची ती थीम होती आणि त्या पत्रांचं संकलन करून त्याचा पत्र संग्रहाचं एक बाइंडिंग बांधणी करून ते ग्रंथालयाला भेट द्यावं ही एक संकल्पना होती. नंतर ग्रंथालयाला एक सन्मान चिन्ह 75 वर्ष झाली म्हणून जे ग्रंथालय त्यांचे कार्यवाह आहेत त्यांनी सलग 40 वर्ष ग्रंथालयासाठी योगदान दिलेलं आहे त्यांना ग्रंथालय कार्यकर्ता म्हणून आणि आमचे एक कर्मचारी आहेत की त्यांचं भावनिक गुंतवणूक खूप होती तर म्हणजे ग्रंथालयाविषयी तर त्यांना सेवक म्हणून असं तिघांनाही सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं देऊन सन्मानित करण्यात आलं या निमित्ताने. आणि अजूनही ते गावातल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था होत्या मला कौतुक अशासाठी वाटत वेगवेगळ्या संस्थांचे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जे सभासद होते त्यांनी कोणी म्हणजे आलेल्या पाहुण्याला स्वागत असं केलं, कोणी अत्तर लावलं, कोणी गुलाबाची फुलं दिली, कोणी बुकमार्क वाटली, कोणी नोंदणी केली. म्हणजे हे वेगवेगळ्या संस्थांचे लोक होते, नियमित आम्ही भेटणारे नव्हतो, सगळं फोनवरतीच काम झालं. आम्ही सगळी काय लागेल ती मदत करतो म्हणजे घरचं कार्य असल्यासारखे सगळेजण सहभागी झाले होते. एक छान सुंदर कौटुंबिक सोहळा झाला त्या निमित्ताने.
0: छान छानच म्हणजे मला वाटतंय अंबरनाथ मध्ये असं काही साहित्यिक वातावरण आहे वाटतं. मला वाटतं तिथे बाग पण आहे, त्या बागेमध्ये कविता
1: मधुमंगेश कर्णिक उद्यान आहे, ते माजी नगराध्यक्ष जे सुनील चौधरी त्यांच्याच प्रेरणेतून हे सुरू झालेलं आहे. आणि हा जेव्हा मी कार्यक्रम घेतला ना त्यावेळी मी जसं म्हटलं की सरप्राईज उपक्रम की ज्यातनं दुसऱ्याला आनंद देता येईल हे सरप्राईज होतं की आमच्या संस्थेला सांगितलेलं नव्हतं. खरं असं सांगायला पाहिजे, म्हणजे त्यातलं काही असे चुकीचे संदेश जायला नको. पण आकस्मिक भेटीचा आनंद काही वेगळा असतो. त्याच्यात मी अजून एक असं केलं होतं की ग्रंथालयाचे जे सभासद आहेत ते कोणी वेगवेगळ्या पेशाचे असतील, म्हणजे कोणी गृहिणी असेल, कोणी व्यावसायिक असतील, कोणी बांधकाम व्यावसायिक असतील, डॉक्टर असतील, शिक्षक, सीए, वकील, असे वेगवेगळे क्षेत्रात कार्यरत असलेले, त्यांचे फोटो, त्यांची नावं आणि ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा त्यांचं जे पद आहे याचा उल्लेख करून, आम्ही या ग्रंथालयाचे सभासद आहोत, तुम्ही कधी होत आहे, अशा अर्थाचं आवाहन करणारे फ्लेक्स पण मी मुद्दामून बनवून घेतले होते. जे ग्लॅमर देणं आहे म्हणतो त्याच्यासाठीचा हा एक प्रयत्न होता.
0: खूपच छान, खूप छान. आणि खरोखरच आहे, वाचन संस्कृती वाढायला पाहिजे. एकतर लोक पेपर तरी कुठे वाचतात ना सगळे,
1: हो ना, हो हो
0: जी पिढी जी आहे. आता आमची मुलं म्हणतात नाही आम्ही काय बातम्या वगैरे बघतो, त्यामुळे तसं काय आवश्यकता नसते पेपर वाचण्याची, असं म्हणतात. पेपरच येत
1: हो
0: बऱ्याच लोकांकडे,
1: हो हो
0: तर याच्यावर काय करायचं.
1: हा, तर जसं वाचन बंद झाले ना तसं लेखन पण बंद झालं असं वाटलं की लिहिण्याचा खूप जणांना कंटाळा येतो. तर मी अजून एक असं मला वाटलं की कालांतराने ना लोकांचं लिहिणं कमी झालं तर हस्तलिखितही दुर्मिळ होते. तर तेव्हा मी साधारण 17 साली वगैरे हा प्रयोग केला होता. आतापर्यंत एक मध्ये कोरोना काळात नाही करू शकले, पण आतापर्यंत आपण 4 हस्तलिखित दिवाळी अंक प्रकाशित केलेले आहे. मग ते आयुर्वेद विशेषांक असेल, आरोग्य विशेषांक असेल, संत विशेषांक असेल, तर असे आपण वेगवेगळ्या जे ठिकाणहून, म्हणजे पुण्याहून, नागपूरहून सुद्धा काही कात्रणं आली होती माझ्याकडे. कोणी पोस्टाने पाठवलं, कोणी मेल केलं, तर आपल्याकडे हस्तलिखित दिवाळी अंकही आपण 4 प्रकाशित केलेले आहेत. आणि ही कल्पना एवढी आमच्या एका सभासदांना आवडली की त्यांना, त्यांनी मला सांगितलं, मॅडम हा खर्च कोण करतो? म्हटलं मी करते. तर मला ते म्हणाले की मॅडम ह्याला जो येणारा बाइंडिंगचा खर्च, ह्या अंकाच्या निर्मितीसाठी जो काही खर्च येतो ना तो तुम्ही माझ्याकडनं घ्यायचा, पण अंक बंद करायचा नाही, तुम्ही ह्या उपक्रम सतत चालू ठेवा. असाही एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
0: पण हे अंक कुठे ठेवलेले असायचे?
1: नाही, मी 3-3 कॉपी केल्या होत्या. एक मी म्हणजे पर्सनल, आणि आमचं जे ग्रंथालय होते तेव्हा म्हणजे एक स्टेशन शाखा होती आणि एक मुख्य शाखा होती, तर दोन्हीकडे एक एक ओरिजिनल कॉपी. आणि साधारण म्हणजे काही जणांना इंटरेस्ट असेल, ज्यांना आवडायचं, म्हणजे यांनी स्वतः लेखन केले ते आणि ज्यांना वाचायचं होतं ते, अशांनी त्याचा लाभ घेतला. आपण दोन्ही शाखांमध्ये एक एक अंक ठेवलेला होता आणि एक मी पर्सनल ठेवला होता.
0: ओके, श्रावणी तू स्वतः काही लेखन वगैरे करतेस का?
1: हो, थोडंफार म्हणजे कविता वगैरे लिहिते, पण नैमित्तिक जास्त असतात. म्हणजे आता माझं आमचं गेट टुगेदर झालं होतं कॉलेजच्या मुलांचं, 93-94 जी आमची बॅच होती, तर आता ते ग्रुपला सगळ्यांचे वाढदिवसाने तारखांचं कळलेलं होतं. तर त्या त्या दिवसाला हे ठरवून काही केलं नव्हतं, सहज झालं. आणि 40 जण जे होते तर त्यांचे अध्याक्षरी कविता झाली, म्हणजे ते प्रत्येकाला मग ती लागायची. एक जणांना मला थोडं लेट झालं तर आली नाही, तर मला विचारणा झाली की सगळ्यांची आली माझी का नाही असं. आणि मग आता आमच्या एक माझ्या सहकर्मचारी होत्या ग्रंथाभिसरण मधल्या, त्यांनाही आता साठावं लागलंय. त्यांनाही एक सरप्राईजच होतं, त्यांच्या मुलीने आयोजन केलं होतं, तर त्यांना माहिती नव्हतं की मी एवढ्या लांबून येईन, किंवा त्यांना हेही माहिती नव्हतं मी त्यांच्यावर कविता गेलीय. तर अशी अध्याक्षरी कविता मी पाठवते, त्यात ना आनंद मिळतो. म्हणजे सरप्राईज देणं हा म्हणजे थोडं धोक्याचं पण असतं, पण तरी पण त्यातनं आनंद मिळतो तो वेगळाच आहे.
0: छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि तुझे सगळे उपक्रम ऐकून असं वाटतं की कोणीतरी हे समाजात करतंय, कोणाला तरी हे जाणीव झाली आहे की ही संस्कृती वाढायला पाहिजे. तशाही अनेक संस्था, अनेक साहित्यिक हे काम करत असतात, नाही असं नाही, पण तुमच्यासारख्या नवीन पिढीला हे वाटलंय आणि करताय तुम्ही, हे मला खूप विशेष वाटतंय. तर सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि काही शेवट असेल मुलांसाठी तर तू संदेश दे.
1: म्हणजे जे लहान मुलं आहेत, जसं पालकांकडे त्यांनी उलट हट्ट करावा. जसं पालक मुलांना पोहण्याच्या क्लासला टाकतात, गाण्याच्या क्लासला टाकतात किंवा नृत्याच्या क्लासला टाकतात, तर मुलांनीही मागणी करावी किंवा पालकांनी याचा अवश्य विचार करावा की माझ्या मुलाला मी ग्रंथालयाचं देखील सभासदत्व देईन आणि वाचनाची गोडी त्यांना लागेल. आपल्याला

0: तर त्यानिमित्ताने माझं विनम्र आव्हान आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे उपक्रम जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी मला अवश्य संपर्क साधावा, तर मी ह्यातनं मला त्या उपक्रमांना सुद्धा प्रेरणा मिळू शकेल. इतरांना काही राबवायचे असतील आपापल्या ठिकाणी तेही राबवता येतील. मला जे शक्य होईल ते मी सहाय्य त्यांना नक्कीच करेन.
1: असाच संवाद करत राहूया. हां.
0: हो, धन्यवाद. धन्यवाद.

निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 69 दशक 5 समास 8 मुमुक्षुची लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, संत ओळखले नाहीत, भगवंताची पूजा केली नाही, अतिथी अभ्यागतांना संतुष्ट केले नाही, पूर्व पापामुळे माझ्याकडून काहीच घडलं नाही। माझं मन कुमारगावर गेलं, शरीराला कष्ट दिले नाहीत, परोपकार केले नाहीत, काम मदामुळे आचाराचे रक्षण केले नाही, भक्ती बुडवली, शांती विश्रांती मोडून टाकली, मी सद्बुद्धी सद्भावना बिघडवली, आता सार्थक कसं घडेल। निरर्थक दोष केले, माझ्याकडे विवेक उरला नाही, मी कोणता उपाय करावा, परलोकी कसे जावे, देवादी देवा तू कसा पावशील। सद्भाव नाही निर्माण झाला, नाही लौकिक संपादन केला, वरवरचा दंभ केला, खटाटोप कर्माचा, पोटासाठी कीर्तन केले, बाजारात देव मानले, देवा माझी बुद्धी खोटी मी जाणतो, पोटात अभिमान धरून शब्द बोललो, मनामध्ये धनाची इच्छा धरून ध्यानस्थ झालो, विद्वत्तेने लोकांना फसवले, पोटासाठी संतांची निंदा केली, माझ्यामध्ये नाना प्रकारचे दोषच भरले आहेत, सत्य उधळून लावले, खोटे प्रतिपादन केले, पोट भरण्यासाठी नाना कर्म केले, अशा प्रकारे मला पस्तावा झाला, निरूपणामुळे त्याच्यामध्ये बदल झाला, तो मुमुक्षु असं ग्रंथात म्हटलं आहे। मग त्याने पुण्य मार्गाची इच्छा धरली, सत्संगाची इच्छा केली, संसारापासून विरक्त झाला, त्याचं नाव मुमुक्षु। अनेक राजे चक्रवर्ती गेले, माझं वैभव किती, आता सत्संगती धरू असे म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षु। आपले अवगुण पाहिले, विरक्तीचे बळ ओळखले, स्वतःला दुःखाने निंदू लागला, त्याचं नाव मुमुक्षु। तो म्हणतो, मी उपकार केले नाहीत, मी दंभधारी आहे, मी अनाचारी आहे, त्याचं नाव मुमुक्षु। मी पतित आहे, चांडाळ आहे, म्हणून मी दुराचारी आहे, दुर्जन आहे असे म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षु। मी अभक्त दुर्जन आहे, मी पाषाण म्हणून जन्माला आलो असे म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षु। मी दुराभिमानी आहे, मी कोपिष्ट आहे, नाना व्यसनी आहे असं म्हणतो, त्याचं नाव मुमुक्षु। मी आळशी अंगचोर आहे, म्हणे मी कपटी भित्र आहे, म्हणे मी मूर्ख अविचारी आहे, त्याचं नाव मुमुक्षु। म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाखंडी तोंडाळ आहे, म्हणे मी कुबुद्धी कुटील आहे, त्याचं नाव मुमुक्षु। म्हणे मी काहीच जाणत नाही, म्हणतो मी सगळ्यांमध्ये कमी आहे, माझ्यामध्ये वाईट लक्षणे आहेत, त्याचं नाव मुमुक्षु। म्हणे मी अनधिकारी आहे, मी कठोर आहे, भ्रष्ट आहे, म्हणे मी नानापरीने निष्ठ आहे, त्याचं नाव नीच आहे, त्याचं नाव मुमुक्षु। मी अपमदलवी अनर्थ करणारा आहे, मी परमार्थी नाही, याचं नाव मुमुक्षु। म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी का व्यर्थ आलो जन्माशी, म्हणे मी भार झालो भूमीशी, याचे नाव मुमुक्षु। स्वतःची निंदा करतो, पोटामध्ये संसाराचा त्रास वाटतो, सत्संगाचा हव्यास धरतो, त्याचे नाव मुमुक्षु। नाना तीर्थ धुंडाळतो, समाधी साधने करतो, नाना ग्रंथात शोधून पाहतो, त्याचं समाधान होत नाही, त्यामुळे संतांना शरण जाऊ असं त्याला वाटतं, त्याचं नाव मुमुक्षु। देहाभिमान कुलाभिमान द्रव्याभिमान नाना अभिमान सोडून संतांच्या चरणी अनन्य भाव जावं असं वाटतं, त्याचं नाव मुमुक्षु। अहंकार सोडून स्वतःची नानापरीने निंदा करतो, मोक्षाची अपेक्षा करतो, तो मुमुक्षु। थोरपण दिले असता लाजतो, परमार्थासाठी कष्ट करतो, संतांवर विश्वास ठेवतो, त्याचे नाव मुमुक्षु। प्रपंचाचा स्वार्थ सोडून परमार्थाचा हव्यास धरतो, सज्जनांचा अंकित होतो, तो मुमुक्षु। असा मुमुक्षु असतो, त्याचे चिन्हे ओळखावे। साधकाची लक्षणे जाणण्यासाठी श्रोत्यांनी पुढे लक्ष द्यावे। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्षुलक्षणनाम समास अष्टम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील, हे खरं आहे, परंतु ते आपल्या सोयीनं भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो. तिथं आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धानं बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणं अथवा न वागणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावं. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंतानंच दिलेत. म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल, किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये, विकारांना आपण वापरावं, विकारांनी आपल्याला वापरू नये. पहिल्यानं प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावं, चिकाटीने ते प्रेम वाढवावं, म्हणजे नंतर वस्तूचं महत्त्व निघून जातं आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. त्याचं नाम घेतल्यानं ते साधतं. म्हणून नाम घेत जा असं मी सतत सांगत असतो. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसं नाही आहे. परमार्थ जितका करावा तितकं समाधान अधिकाधिक असतं. ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो, खरा मी कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधनं असतात. आज आपल्यापाशी खोट्या मीचं प्राबल्य आहे. ते नाहीचं करणं जरूर आहे. खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठून आणायची जरुरी नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतः सिद्ध आहेच. म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचं दास्यत्व पत्करणं फार आवश्यक असतं. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. नामस्मरण हे भक्तिमार्गाचं मुख्य साधन आहे. नामस्मरणानं भगवंताचं प्रेम अनायास उत्पन्न होतं. ते नाम तुम्ही निष्ठेनं आणि आनंदानं घ्या, हेच माझं सांगणं आहे. काहीही केलं तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घ्यायला विलंब किंवा चालढकल करण्यात काय हाशील आहे? जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 46व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत ते भारतरत्न जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी असलेलं चरित्र. मंडळी, जे आर डी म्हणजे मूर्ती घडवणारा शिल्पकार होता. जसं एखादा शिल्पकार एखाद्या उबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, तशाच प्रकारची माणसं जे आर डींनी तयार केली, घडवली, त्यांना पैलू पाडले. मूर्ती घडवणारे शिल्पकार फक्त त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर शिल्प तयार होतं. एखादा जवाहिर्या मौल्यवान हिऱ्याला पैलू पाडतो आणि मग मूळचाच तेजस्वी असलेला हिरा आता अधिक तेजानं लखलखतो. जे आर डी म्हणजे अशाच प्रकारची व्यक्ती होती. दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार किंवा हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिर्या, त्यांच्या सहवासात जी जी माणसं आली ती ती त्यांच्या व्यक्तिमत्वानं अशा तऱ्हेनं प्रभावित झाली की त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. अशाच काही व्यक्तींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, प्रख्यात लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. त्या पूर्वाश्रमीच्या सुधा कुलकर्णी, त्या बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाची ही गोष्ट. कॉलेजच्या नोटीस बोर्डावर एक नोटीस लागलेली होती. पुण्याच्या प्रख्यात टेल्को कंपनीत काही शिकाऊ इंजिनियर्सची भरती करायची आहे, त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावा आणि पुढे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष दिले होते आणि सर्वात शेवटी एक टीप दिलेली होती. ती म्हणजे या पदासाठी स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत. मंडळी, सुधा कुलकर्णी ही कोणत्याही तडजोडी न स्वीकारता अभ्यास करणारी आणि सतत आपली पहिली रँक टिकवून ठेवणारी एक बुद्धिमान तरुणी होती. नोटीस बोर्डावरची ही नोटीस पाहिल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात स्त्रियांना ही संधी का नाकारली जावी हे तिला कळेना. टेल्को ही टाटांची कंपनी आहे हे तिला माहिती होतं. त्या कंपनीचे प्रमुख निश्चितच जे आर डी टाटा असणार असं वाटल्यामुळे तिनं सरळ जे आर डींना त्या सात्विक संतापात एक पत्र लिहिलं. पोलाद, स्टील, केमिकल्स इत्यादी क्षेत्रात काम करणारे आणि आपल्या वेगळ्या गुणवत्तेनं आणि कार्यपद्धतीनं देशविदेशात आपला ठसा उमटवणारे टाटा स्त्रियांना संधी का नाकारतात? स्त्रियांना संधीच दिली नाही तर त्या आपली गुणवत्ता कशी सिद्ध करू शकतील? अशा रीतीनं सुधा ताईंचा सात्विक संताप या पत्रात प्रकट झाला होता. आपल्याला संधी तर मिळणार नाही पण पत्र तर पाठवून देऊया असा विचार करून त्यांनी पत्र पोस्टात टाकलं आणि त्याबद्दल त्या विसरूनही गेल्या. पण 8 दिवसांनी एक आश्चर्य घडलं. त्यांना चक्क टेल्कोकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. एवढंच नव्हे तर जाण्या येण्याचं प्रथम वर्गाचं भाडंही देण्यात येणार होतं. त्यांना खूप आनंद झाला. नोकरी मिळेल ना मिळेल पण पुढे पुणे ट्रीप तर होईल असा विचार करून त्या मुलाखतीसाठी गेल्या. मंडळी, JRDींच्या गुणग्राहकतेनं सुधासारख्या तरुणीमध्ये असलेला स्पार्क हेरला आणि लक्ष घालून इतर उमेदवारांसोबत तिलाही कॉल लेटर पाठवायला लावलं. सुधा मूर्ती जेव्हा मुलाखतीसाठी असलेल्या केबिनमध्ये शिरल्या तेव्हा तिच्याकडं पाहून हीच ती JRDींना पत्र पाठवणारी मुलगी अशी कुजबूज आणि तिच्याकडे चमत्कारिक पद्धतीनं पाहणाऱ्या नजरा तिला दिसल्या. आता आपल्याला नोकरी मिळणार नाही याची तिला खात्री झाली आणि तिची सगळी भीती कुठल्या कुठं पळाली. न घाबरता तिनं मुलाखत दिली, पण तिची सडेतोड मुलाखत पाहून टेल्कोमध्ये तिची निवड झाली आणि तिच्यामुळे इतर तरुणींसाठी टाटांच्या कंपन्यांचे प्रवेशद्वार उघडलं. पुढे कामानिमित्तानं कधीकधी JRDींची तिची भेट व्हायची तेव्हा या एवढ्या मोठ्या माणसाला आपण पत्र लिहिलं याची बोच कुठंतरी तिच्या मनामध्ये होती. पण JRD म्हणजे निर्मळ मनाचा माणूस, जणू वाहती गंगा, त्यांच्या मनात काहीच राहत नसे. त्यांच्या हसऱ्या निळ्या डोळ्यात राग द्वेष कुठंच नसायचा. एकदा मुंबईला बॉम्बे हाऊसमध्ये काम करत असताना आपले काम संपल्यानंतर सुधा मूर्ती खाली थांबल्या होत्या, त्याच वेळेस JRDींचं तिथं आगमन झालं. त्याने विचारलं की काम संपल्यानंतरही तुम्ही इथं का थांबला आहात. तेव्हा त्याने सांगितलं की माझे पती श्री नारायण मूर्ती मला नेण्यासाठी येणार आहेत, त्यांची वाट पाहात मी इथं थांबली आहे. तेव्हा JRD स्वतः नारायण मूर्ती येईपर्यंत त्यांच्याजवळ थांबले. एवढी मोठी व्यक्ती आपल्याबरोबर थांबल्यानं सुधा मूर्तींना भरून आलं. पुढे नारायण मूर्ती आल्यावर JRDींनी त्यांना वेळेवर येत जा, आपल्या पत्नीला वाट पाहायला लावू नका असा प्रेमाचा सल्ला दिला. पुढे नारायण मूर्तींनी स्वतःची कंपनी सुरू करायची ठरवली आणि सुधा मूर्तींनी टेल्को सोडायचं ठरवलं तेव्हा त्या JRDींना भेटल्या. त्यांना म्हणाल्या, माझे पती नवीन कंपनी सुरू करता आहेत, ती कितपत चालेल हे मला माहिती नाही, पण त्यासाठी मला मात्र ही नोकरी सोडावी लागते आहे. मंडळी, त्यावेळी JRDींनी त्यांना फार सुंदर उत्तर दिलं. त्या उत्तराचं आपणही सर्वांनी मनन करावं असं ते आहे. ते म्हणाले, अहो सुरुवातीलाच अशी नकारात्मक भाषा बोलू नका. तुमचे पती नवीन कंपनी सुरू करीत आहेत तर तुम्हाला तिच्या यशाबद्दल खात्री असली पाहिजे. तुम्हीच जर साशंक असाल तर पुढची वाटचाल कशी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी नफ्यात आल्यानंतर आपल्या यशात समाजाचाही वाटा असतो हे विसरू नका. आणि आपल्याला समाजाकडून जे मिळालं त्याची परतफेड कशी करता येईल याचाही विचार मनात ठेवा. मंडळी, सुधा मूर्तींना JRDींचे हे शब्द कुठंतरी खोल मनामध्ये स्पर्श करून गेले. त्यांनी आपल्या इन्फोसिसच्या कार्यालयात दोन प्रतिमा लावल्या, एक जमशेदजी टाटांची आणि दुसरी हसऱ्या निळ्या डोळ्यांच्या JRDींची. JRDींचं वागणं बोलणं त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं. पुढे सुधामूर्तींनी ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी आणि इतरही अनेक क्षेत्रात खूप मोलाचं काम केलं. अशा रीतीनं JRDींप्रमाणे त्यांनीसुद्धा समाजाला त्याचा वाटा परत देण्याचा प्रयत्न केला. JRDींमुळे सुधा कुळकर्णींना पुण्यात नोकरी मिळाली, पतीची भेटही पुण्यातच झाली, त्यांच्या कंपनीची वाटचालही JRDींच्याच सल्ल्याप्रमाणे झाली. अशा रीतीनं सुधा कुलकर्णींची सुधा मूर्ती घडवण्यात जे आर डींचा सिंहाचा वाटा होता. पुढे जे आर डींच्या सहवासात मीनू मासानी आले आणि त्यांचे कायमचे मित्रच बनून गेले. मंडळी, मीनू मासानी हे अत्यंत कुशाग्र बुद्धी लाभलेले विद्वान आणि विचारवंत होते. त्यांना जे आर डींनी टाटामध्ये निमंत्रित केलं आणि पुढे काही कारणानं मसानींना राजकारणात जावं लागलं, तेव्हा जे आर डींनी त्यांना काम करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून टाटामधील पदाचा राजीनामा द्यायला लावला. पण पुढे त्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना टाटामध्ये सल्लागार पदावर नेमलं, त्यांच्या चरितार्थाची सोय केली. असे होते जे आर डी. जे आर डी आणि टाटांवर क्रिएशन ऑफ वेल्थ, बियॉन्ड द लास्ट ब्लू माउंटन, की नोट, टच ऑफ ग्रेटनेस यासारखी अनेक लोकप्रिय पुस्तकं लिहिणारे आर एम लाला हे कॅन्सरने आजारी असल्याचं जेव्हा जे आर डींना कळलं, तेव्हा त्यांनी लालांना उपचारासाठी अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था केली. जे आर डी नंतर पुढे टाटा अँड सन्सचे चेअरमन झालेले रतन टाटा अगदी सुरुवातीला ट्रान्झिस्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या नेल्को कंपनीचे प्रमुख होते. पुढे काही कारणाने ही कंपनी तोट्यात गेली. त्या कंपनीच्या संचालक मंडळानं रतन टाटांवर ठपका ठेवून त्यांना जबाबदार ठरवलं. पण जे आर डींच्या अनुभवी नजरेनं हे हेरलं होतं की ह्या कंपनीच्या नुकसानासाठी आधीच्या काही वर्षांचा गलथानपणा आणि चुका कारणीभूत आहे. त्यासाठी रतन टाटा यांना जबाबदार धरता येणार नाही म्हणून त्यांनी सर्व संचालकांना ही गोष्ट समजावून सांगितली आणि रतन टाटांना अधिक वेळ द्यायला हवा हे पटवून दिलं. त्याचप्रमाणे येणारं युग हे इलेक्ट्रॉनिक्सचं आहे, त्यासाठी काळाची पावलं ओळखून आपण तयार राहायला हवं, असा सल्लाही त्यांनी रतन टाटांना दिला. जे आर डींच्या या सल्ल्यामुळे रतन टाटांना प्रोत्साहन मिळालं आणि पुढे मग त्यांनी नेल्को ही कंपनी नफ्यात आणून दाखवली. अशा रीतीनं माणसांना समजून घेणं, त्यांना प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्यातील गुणांना वाव मिळेल अशा रीतीनं त्यांना तयार करणं आणि त्यांच्याकडून पुढे उत्कृष्ट काम करून घेणं, यामध्ये जे आर डींचा हातखंडा होता. त्यांच्या परिसस्पर्शानं माणसं बदलून गेली, हिऱ्यांना पैलू पडले, ओबडधोबड दगडातून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवणारा शिल्पकार म्हणजे जे आर डी. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम या आपल्या एपिसोडमध्ये आज एक किस्सा जो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तो सिनेमातला जरी नसला तरी सिनेमाशी निगडीत असलेल्या एका व्यक्तीचा आहे. आणि या किस्स्यामधून एक चांगला मेसेज गेलेला आहे. हा मेसेज आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोचावा म्हणून मी हा किस्सा तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रसंग, काही घटना माणसाला पुन्हा एकदा जमिनीवर आणत असतात. असाच एक प्रसंग अभिनेता दिलीप कुमार यांच्यासोबत घडला होता. या प्रसंगाचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केलेले आहे. ही घटना साधारणतः 60 दशकातील आहे. तेव्हा दिलीप कुमार स्टार म्हणून खूप लोकप्रिय झाले होते. देश विदेशात त्यांची पॉप्युलॅरिटी प्रचंड वाढलेली होती. त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठे उत्सुक असत. याच काळात दिलीप कुमार भारतातच एकदा एका विमान प्रवासाने मुंबईहून दिल्लीला जात होते. आपल्या विमानात दिलीप कुमार आहेत हे कळल्यानंतर विमानातील सर्व प्रवासी मोठे आनंदी झाले. प्रत्येकजण त्यांच्यासोबत येऊन त्यांची स्वाक्षरी घेऊ लागले. तो काळ काही मोबाईलचा नव्हता, त्यामुळे फोटो वगैरे हा प्रकार नव्हता, पण प्रत्येकजण येऊन त्यांची सही घेत होता, त्यांच्याशी बोलत होता. दिलीप कुमार यांच्यासाठी तो मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा प्रसंग होता. फ्लाईटमधील प्रत्येकजण त्यांच्याशी बोलायला उत्सुक होते. अगदी क्रू मेंबर्ससुद्धा दिलीप कुमारला येऊन भेटत होते, शेक हँड करत होते, त्यांचा ॲटोग्राफ घेत होते. या सर्व प्रकारामुळे दिलीप कुमार यांचा इगो थोडासा सुखावून चालला होता. पण दिलीप कुमारच्या शेजारच्या सीटवर एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांना मात्र याचे काहीच वाटत नव्हते, किंबहुना त्यांचे लक्ष देखील या सगळ्या प्रकाराकडे नव्हते. दिलीप कुमार यांना हे थोडंसं विचित्र वाटलं, कारण विमानातील सर्व प्रवासी क्रू मेंबर्स जेव्हा त्यांच्याकडे येऊन त्यांची सही घेत होते, त्यांच्याशी शेक हँड करत होते, त्यांच्याशी बोलत होते, त्यावेळी हे वृद्धग्रस्त त्याकडे पाहत देखील नव्हते. ते आपल्या मासिकात डोके खुपसून वाचत बसले होते. दिलीप कुमारला ही बाब खूप खटकत होती. ते गृहस्थ हिंदी मासिक वाचत असल्यामुळे ते 100% भारतीयच होते याची त्यांना खात्री पटली होती. दिलीप कुमारसाठी ही बाब खूपच अनपेक्षित आणि अचंबित करणारी अशी होती. थोड्या वेळाने फ्लाईट सुरू झाले. सर्व प्रवासी आपापल्या जागेवर जाऊन बसले. शेजारी बसलेले वृद्धग्रस्त दिलीप कुमारकडे कटाक्ष टाकून हॅलो असे म्हणाले. दिलीप कुमारने देखील हॅलो म्हटले. चला, काहीतरी संबोधनाची सुरुवात तर झाली. त्यानंतर दिलीप कुमारने थोडंसं रागातच त्या वृद्धग्रस्तांना विचारलं, तुम्ही हिंदी सिनेमा पाहत नाहीत का हो? त्यावर ते वृद्धग्रस्त म्हणाले, नाही, खूप लहानपणी मी एक हिंदी सिनेमा पाहिला होता, अलीकडे अनेक वर्षात मी सिनेमा पाहिलेलाच नाही. त्यावर ते वृद्धग्रस्त म्हणाले, बाय द वे तुम्ही काय करता? तेव्हा दिलीप कुमार म्हणाले, मी सिनेमात काम करतो. ते म्हणाले, ते ठीक आहे, पण तुम्ही सिनेमात काम करता म्हणजे नेमकं काय करता? आता मात्र दिलीप कुमारला पुन्हा राग आला. ते म्हणाले, मी सिनेमात हिरो असतो. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, गुड गुड जेंटलमन, ऑल द बेस्ट. पुन्हा संवाद थांबला. काही वेळातच विमान दिल्लीला पोहोचले, लँड झाले. विमानातून उतरताना दिलीप कुमारने त्या वृद्धग्रस्ताला हस्तांदोलन केलं त्याच्यासोबत आणि म्हणाले, आपके साथ सफर अच्छा हुआ, गुड बाय, मेरा नाम दिलीप कुमार है. त्यावर त्या वृद्धग्रस्ताने देखील शेक हँड केला, ओके, मेरा नाम JRD टाटा है. आता मात्र आश्चर्यचकित होण्याची पाळी दिलीप कुमार यांची होती, कारण ते नाव ऐकल्यानंतर एकदम चक्रावून गेले. कारण भारतातील सर्वात मोठा उद्योगपती त्यांच्यासोबत होता. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याशी शेकहँड केला आणि ओशाळल्यागत म्हणाले, माफ करा, मी तुम्हाला ओळखलेच नाही. JRD टाटा त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, नो प्रॉब्लेम यंग मॅन, मी तरी तुला कुठं ओळखले. हा प्रसंग दिलीप कुमार यांनी त्यांच्या सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्रात लिहिला आहे. त्यात ते लिहितात की JRD टाटा यांच्यासोबतची ही मुलाखत मी आयुष्यभर विसरू शकत नाही. या घटनेनंतर मी एक शिकलो, माणसाची किंमत पैशाने नाही तर त्याच्या साधेपणाने होत असते. त्या काळात आजच्या इतका मीडिया नसल्यामुळे टाटा कुटुंबीय पहिल्यापासून तसं प्रसिद्धीपासून लांबच होतं, मीडिया देखील नव्हता. त्यामुळे जे आर डी टाटा यांना 60च्या दशकात फारसं कोणी ओळखतच नव्हतं, त्यांचे फोटो देखील कोणी पाहिलेले नव्हते, त्यामुळेच अगदी दिलीप कुमारने देखील त्यांना ओळखलं नाही. पण जे आर डी टाटा यांचा साधेपणा दिलीप कुमार यांना प्रचंड आवडला आणि त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात देखील केला. मित्रांनो, हा किस्सा जो होता हा थोडासा सिनेमाच्या बाहेरचा होता, सिनेमातला नव्हता, पण या किस्स्यामधून एक मेसेज जात होता जो आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचावा म्हणून मी हा किस्सा तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि असे काही वेगळे किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील का हे नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमार, होय गवा सारा चौपट मोरा रोजगार.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. पोटावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. शब्द, सूर आणि संगीत या तीन गोष्टींच्या सहाय्याने एक सुंदर गाणं तयार होतं आणि अशी असंख्य गाणी एकेकाळी आपलं मनोरंजन करण्याचा वसा घेतलेल्या रेडिओ नावाच्या साधनानं आपल्याला दिली आहेत. आज आपण पाहणार आहोत रेडिओवर ऐकून ऐकून आपल्या हृदयात स्थान मिळवलेलं ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. माणूस नावाचा प्राणी जरा विचित्रच आहे, नाही का? तो नेहमीच देवाची भक्ती करता करता मंदिरातून आणि दगडाच्या मूर्तीतून परमेश्वराचं अस्तित्व शोधत असतो. त्यासाठी कितीही पायपीट करावी लागली, देवदर्शनासाठी रांगेत नंबर लावून उभं राहायला लागलं, तरीही उन्हातानाची पर्वा न करता तो देवळाच्या परिसरात तासनतास तिष्ठत उभा राहतो. कवी मात्र या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध आहे, म्हणूनच तो पोटतिडकीने कळकळीने सांगतो आहे की बाबा रे, रामेश्वर, काशी, गया ही पुण्यक्षेत्र आहेत. हे कितीही जरी खरं असलं तरी चराचरातून आपलं अस्तित्व दाखवणारा परमेश्वर तुला त्या दगडाच्या मूर्तीत भेटणार नाही. खरं तर प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचा वास असतो, पण घरातलं माणूसच उपाशी राहावं तसा हा माणसाच्या हृदयातला भगवंत माणसाच्या भक्तीपासून वंचित राहतो आणि माणूस वंचित राहतो हृदयातल्या या ईश्वराला भेटण्यापासून. झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून. झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून. वर्षाकाळी पाऊसधारा तुला न दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. तू रोज सकाळी उठल्यावर अंगणात येऊन पाहतोस तेव्हा अंगणातल्या झाडावरची फुलं तुझ्याकडे पाहून हसत असतात. त्यावेळेस मात्र 8-5 ची गाडी मला मिळेल की नाही, किंवा आजही मला लेटमार्क तर लागणार नाही ना, असे विचार तुझ्या डोक्यात घोळत असतात. मग फुलांचं रूप घेऊन तुझ्या दाराशी आलेल्या या परमेश्वराला तू कसा काय ओळखणार? पावसाच्या जलधारा घराच्या पत्र्यावर आवाज करत आपलं धारानृत्य तुझ्यासमोर सादर करत असतात, तेव्हा त्या तांडवनृत्यामधून हे जग चालवणारी अतींद्रिय शक्ती तुलाच भेटायला आलेली असते. परमेश्वराच्या या स्वरूपाकडे तुझं लक्षच नसतं, कारण गाड्या बंद पडल्या तर मी ऑफिसला कसा जाणार याची तुला काळजी असते. त्यामुळे जवळून दर्शन देणाऱ्या परमेश्वराच्या या स्वरूपाकडे तुझं कधीही लक्ष गेलं नाही. परमेश्वरी अंश असलेला हा तेजाचा दीप तुझ्यासमोर उजळत असतो, पण तुझ्या डोळ्यावरील काळजीच्या पट्टीमुळे तू आंधळा बनला आहेस. त्यामुळे या परमेश्वराची तुला कधीच ओळख पटली नाही. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस माती तून मोती. हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. कपाळावर भस्माचे पट्टे ओढून आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून तू मंदिरातून आणि दगडाच्या मूर्तीतून संन्यस्त वृत्तीचा अंगीकार करत परमेश्वराचा शोध घेत राहिलास, पण तुझ्या जीवनात रोज कुठल्या ना कुठल्या रूपातून तुला दर्शन देणाऱ्या ईश्वराचं अस्तित्व तुला जराही जाणवलं नाही. खाकेत कसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे भगवी वस्त्र धारण करून त्याचा शोध घेण्यासाठी तू निरनिराळी तीर्थक्षेत्र पालथी घातलीस. त्यापेक्षा तू जर हातात नांगर घेऊन शेती केली असतीस तर भूगर्भातून येणाऱ्या पिकांमधून तो तुला वाऱ्यावर डोलताना दिसला असता, काळ्या मातीच्या ढेकळांमधून हसताना दिसला असता. पण तू मात्र भगवी वस्त्र कपाळावर भस्माचे पट्टे ओढून आणि घराचा त्याग करून आपल्या हृदयातला परमेश्वर न ओळखता इतरत्र त्याचा शोध घेत राहिलास. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी. ज्या परमेश्वराचा शोध घेण्यासाठी तू आकाश पाताळ एक केलंस तरी तुला अजूनही त्याचं दर्शन झालं नाही, तोच परमेश्वर बाळाच्या बोबड्या बोलांमधून, त्याच्या मोहखास्यातून आणि त्याच्या डोळ्यांमधून तुझ्याशी संवाद साधू पाहत असतो. तू कधी शेतकरी होऊन पायाखालच्या मातीशी गप्पा मारला नाहीस. मातीतून तरारून वर आलेल्या उंच पिकांमधून परमेश्वर तुझ्याकडे पाहत असताना तू मात्र तीर्थक्षेत्र पालथी घालून त्याचा शोध घेत राहिलास. देवळाच्या परिसरात हिंडत राहून आतल्या गाभाऱ्यातील दगडाच्या मूर्तीत तो भेटावा म्हणून तू त्याची करुणा भाकत होतास. पण वेड्या, तो तिथेच भिकाऱ्याच्या वेशात उभा राहून तुझं त्याच्याकडे लक्ष जावं म्हणून भिकेची याचना करत होता. निरनिराळ्या रूपांमधून तुझ्या अवतीभोवती वावरणाऱ्या परमेश्वरी अस्तित्वाकडे लक्ष न देता तू त्याला आकाशात शोधत राहिलास. वेड्या माणसा, अंतर्मुख होऊन तुझ्या मनात डोकावून पाहिलं असतंस तरी देखील तुला त्याचं दर्शन झालं असतं. पण दुर्दैवाने तुम्ही दोघेही एकमेकांपासून वंचित राहिलात. संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकताना कवीचे शब्द त्यांच्या स्पष्ट शब्दोच्चारामधून आपल्या हृदयात झिरपत जातात. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया.

0: नमस्कार मंडळी, मी मेघना साने. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत पाहुण्या श्रावणी फाटक. अंबरनाथ इथल्या ग्रंथाभिसरण वाचनालयामध्ये ग्रंथपाल असणाऱ्या श्रावणी फाटक यांनी वाचनालयातून स्वेच्छानिवृत्ती तर घेतली, पण वाचन संस्कृती वाढावी म्हणून बालग्रंथालय सुद्धा स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी किती उपक्रम आयोजित केले? श्रावणी फाटक यांनी आजपर्यंत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम हे जवळजवळ 100 अधिक राबवले असतील. काय त्यांचा दृष्टिकोन आहे? वाचन संस्कृती कशी वृद्धिंगत होईल? आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांचा उद्देश. नमस्कार श्रावणी फाटक, स्वागत आहे.
1: नमस्कार मॅम.
0: अगं, तुम्ही खूप छान काम करताय, कोणीतरी हे काम करायलाच पाहिजे होतं. बघ आता म्हणजे मुलं आमच्या घरातली, आमची नातलाग मुलं जरी बघितली तरी ते मराठी भाषा वाचत नाहीये. त्यांचं वाचन फक्त इंटरनेटवरच असतं आणि हे वाचन वाढावं, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी हे आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण तुमच्या काही मंडळी करतायत, आता या गोष्टीची सुरुवात कशी झाली सांग मला.
1: मी ग्रंथाभिसरण वाचनालयामध्ये 2007 साली सेवेमध्ये रुजू झाले आणि माझ्या असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये बाल सभासद खूप कमी आहेत. त्यामुळे मी पहिला उपक्रम हाती घेतला की परिसरातल्या ज्या मराठी शाळा आहेत तिथे पहिले 3 क्रमांक जे आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचं सभासदत्व देता येईल का कोणाच्या सौजन्याने असा विचार केला, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. आणि मग याला मला असं उदंड प्रतिसाद मिळाला की त्या एका महिन्यातच 40 विद्यार्थी ग्रंथालयाचे सभासद झाले. हे मला एक चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर अमृत कलश दैनिकाच्या सौजन्याने पण मी एक साहित्यिक प्रश्नमंजुषा घेतली की थॉमस अपरचे जे युवा शक्ती शाखा अंबरनाथ आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही स्पर्धा घेतली. प्रश्नमंजुषा होती, 100 दिवस सलग पेपर मध्ये प्रश्न येत होते, त्या प्रश्नांची उत्तरं मुलांनी कुठल्या लेखकांची नावं, टोपण नावं अशा पद्धतीचे ते प्रश्न होते किंवा पुस्तकांची नावं होती, लेखकाचं नाव सांगायचं होतं असं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला, मुलांना भरपूर भेटवस्तूंचं वितरण केलं, त्यामुळे मुलं खुश होती आणि त्यातून युवा शक्तीचे 69 सभासद झाले. हाही एक माझा चांगला अनुभव होता. म्हणजे अंबरनाथकरांनी मला खूप प्रतिसाद, चांगला प्रतिसाद दिलाय, चांगलं सहकार्य केलेलं आहे, माझ्या अनेक संकल्पना त्यांनी उचलून धरलेल्या आहेत. म्हणजे खूपच छान अनुभव.
0: नाविन्यपूर्ण अशाही तुम्ही स्पर्धा घेतल्या होत्या, कात्रण संग्रह करायला लावला, बुकमार्क होती, हे का?
1: बुकमार्क स्पर्धा ही मी वाचकांसाठी ठेवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्याला जे बुकमार्क्स हवे आहेत तर त्याची जी निकष होते की एकतर बुकमार्क कमी खर्चिक असला पाहिजे, त्याच्यात कल्पकता हवी, आकर्षक हवा, पुस्तकाला इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला एक साहित्यिक मूल्य असलं पाहिजे. आणि याचं एक वैशिष्ट्य असं होतं की पारदर्शी असं परीक्षण होतं, वाचकांनाच परीक्षण करायला सांगितलं होतं आणि त्या बुकमार्क्स बनवणाऱ्या जे स्पर्धकांना जे गुण द्यायचे होते त्याचे निकष दिलेले होते आणि त्यांनी किती गुण आणि का दिलेले आहेत हेही त्याच्यात लिहून द्यायचं होतं आणि त्याप्रमाणे 68 वाचकांनी आम्हाला त्या बुकमार्कचं परीक्षण करून कळवलं आणि त्या याच्यात आपण जे 3 नंबर काढले ते आपले जे ग्रंथालय क्षेत्रातले जे कार्यरत सेवक होते त्यांचेच बुकमार्क निघाले. ही अजून एक त्या स्पर्धेतली गंमत होती. आणि ही बुकमार्कची जी स्पर्धा होती ती सगळ्यांनी त्या स्पर्धेचं म्हणजे खूप कौतुक केलं की उल्लेखनीय स्पर्धा आहे, काहीतरी नाविन्य आहे. आणि काही जणांनी मला सांगितलं की महाराष्ट्रात प्रथमच घेतली गेली असं आम्हाला वाटतं, पण याच्या आधी आम्ही कधी या संदर्भात ऐकलं नव्हतं, त्यामुळे मला अजून आनंद झाला.
0: खूपच छान. आणि कात्रण संग्रह कसा करायला सांगितला होता?
1: हा, मुलांचं आपण जे प्रश्नमंजुषा जे घेतली होती त्याच्यासोबतच साहित्यिकांची माहिती देत होतो, त्याची कात्रणं काढून मुलांनी वहीमध्ये चिकटवायची होती. त्यानिमित्ताने काय होईना मुलांनी ते लेखकांविषयीची आलेली माहिती, त्यांच्या पुस्तकांविषयीची माहिती आहे त्या निमित्ताने त्याचं वाचन होईल हा त्या मागचा हेतू होता.
0: अच्छा, अंबरनाथ इथलं जे वाचनालय आहे त्याची आम्हाला काही माहिती नाही, तर थोडीशी त्याची माहिती सांग.
1: हो, ग्रंथाभिसरण एक वाचनालय आहे जिथे मी कार्यरत होते. त्या वाचनालयाची स्थापना 1 एप्रिल 1949 साली मथुरे जावळे आणि कर्णिक या अंबरनाथकरांनी स्थापन केली. ते त्यांची दूरदृष्टी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे की त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. कारण म्हणजे मला असं नेहमी वाटतं की त्यांनी ग्रंथालय स्थापन केलं म्हणून अंबरनाथकरांना हे ज्ञानप्राप्तीचं एक दालन खुलं झालं.
0: खरंच खरं.
1: तर आणि चिंतामणराव देशमुख आपले जे भारताचे पहिले अर्थमंत्री होते त्यांनी या ग्रंथालयाला भेट दिलेली आहे. आणि या ग्रंथालयाचं नाव सर्क्युलेटिंग लायब्ररी असं होतं आणि ह्या ग्रंथालयाचं नामकरण करण्याचं श्रेय सुद्धा चिंतामणराव देशमुखाला जातं. कारण त्यांनी सांगितलं की हे जे ग्रंथालय आहे ते जसं आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं तसं हे ग्रंथालय आहे, हे ग्रंथांचं अभिसरण करणार आहे, त्यामुळे तुम्ही ग्रंथालयाचं नाव ग्रंथाभिसरण ठेवावं असं मी तुम्हाला सुचवतो. आणि ते त्यावेळेच्या कार्यकारिणीने त्यांची सूचना मान्य केली आणि ग्रंथालयाचं नाव ग्रंथाभिसरण ठेवण्यात आलं.
0: अच्छा, रक्ताभिसरण जसं होतं तसं ग्रंथाभिसरणातून आपल्याला साहित्य मूल्य ज्ञान हे अभिसरण झालं पाहिजे, नाही का?
1: हो हो हो.
0: खूप छान. बरं, आणखीन काय काय तुम्ही उपक्रम आयोजित होते?
1: ग्रंथाभिसरण मध्ये असताना काही संस्थांच्या सहकार्यातून मग कोमल सभा असेल, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल किंवा आमच्या इथले डॉक्टर आमदार डॉक्टर किणीकर असतील, सुनील चौधरी आहेत, ह्या सगळ्यांच्या किंवा अंबरनाथकरांच्या सहकार्यांनी सौजन्यानी अनेक उपक्रम साहित्यिक उपक्रम आपण राबवलेले आहेत. मग श्यामची आई चित्रपटातले ज्यांनी काम केलेले आहे माधव गजे ते असतील, विजया वाड असतील किंवा वैद्य सुविनय दामले असतील, तर यांचे आपण छान कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि त्याला तिथल्या अंबरनाथकरांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला होता मला.
0: बरं.
1: असा आणि नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिलेला आहे. अनेक साहित्यिक उपक्रम आयोजित केलेले आहेत आपण.
0: अच्छा, तिथे हॉल पण आहे म्हणजे?
1: हो, लायन्स क्लबचा हॉल आहे तिथे. लायन्स क्लबच्या सौजन्याने जे कार्यक्रम घेतले ते लायन्स क्लबला घेतलेले आहेत किंवा आमदारांच्या सहकार्याने किंवा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आहेत त्यांच्या सौजन्याने केलेले आपण रोटरी क्लबला घेतले. काही कार्यक्रम ग्रंथाभिसरण मध्ये घेतलेले आहेत.
0: बरं, तिथे बदलापूरला सुद्धा ते ग्रंथालय आहे असं तू सांगत होतीस, अभ्यासिका केली आहे, त्याची थोडी माहिती सांग ना.
1: हो, आधी ग्रंथ सकाळी वाचनालय त्याच्या समोरच तेलवणे टॉवर जी बिल्डिंग आहे त्यात एक संदर्भ ग्रंथालय आहे. ती सध्या मराठी राज्य विकास संस्था आहे, त्यांचं व्यवस्थापन आहे. तर तिथे म्हणजे जसं ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी संदर्भ ग्रंथालय आहेत तर तेही वाचनालय आहे. ते संदर्भासाठी छान उपयुक्त आहे. माझी रसिक वाचकांना विनंती राहील की त्यांनी बदलापूरच्या ग्रंथालयाला सुद्धा आवर्जून भेट द्यावी की तिथे खूप असे संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ असे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा.
0: म्हणजे बरं झालं ना, कारण आम्ही प्रत्येक वेळी संदर्भ घेण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहात म्हणजे नायगावला जातो. म्हणजे इकडच्या साईडला जे राहतात, कल्याणला राहतात, डोंबिवलीला राहतात, त्यांना ते फार दूर पडतं. तर मी कळेल की आपण बदलापूर मध्ये सुद्धा संदर्भ ग्रंथालय आहे ते वाचू शकतो, नाही का? झालं. हा बरं, तुझं प्रत्येक गावामध्ये एक बालांसाठी ग्रंथालय असावं असं स्वप्न तू बोलून दाखवस, तर त्याच्या संदर्भात काय करता येणार आहे?
1: हो, माझी अशी इच्छा होती की आपण एखादी म्हणजे संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून किंवा ज्या स्थापलेल्या संस्था आहेत त्यांच्या सौजन्याने वगैरे असे आपल्याला गावोगावी ग्रंथालय म्हणजे साखळी करता येईल का, की त्या गावातले काही होतकरू विद्यार्थी असतील किंवा निवृत्त झालेले शिक्षक असतील त्यांच्या सहकार्याने त्यांना थोडंफार मानधन मिळेल यासाठी नाममात्र शुल्कामध्ये गावातल्या विद्यार्थ्यांना किंवा प्रौढांना असं आपण ग्रंथालयातलं म्हणजे सभासद करून घेऊन सुविधा देऊ शकतो का ग्रंथ वाचनाची, किंवा यांनाही त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून असं आपल्याला ग्रंथालय सुरू करता येतील का, ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे.
0: छान आहे ना, म्हणजे एखादं गाव समजा निवडलं आणि तिथला कोणी जर व्हॉलंटियर तयार असेल ग्रंथालय सांगायला.
1: हो निश्चित, आम्ही पूर्ण सहकार्य करू. म्हणजे ग्रंथ मिळवून देण्यासाठी तर सहकार्य करूच, म्हणजे त्यांना किमान ग्रंथ खरेदीसाठी तरी खर्च येणार नाही असा माझा हेतू आहे.
0: माझ्यासारखे कोणी असतील तर नंबर एक पुस्तक आम्ही पाठवून देऊ शकतो, कारण सतत जे पुस्तकं विकत घेतात ना त्यांच्याकडे खूप संचय होतो, मग वाचून झाली असतात पुस्तकं, तर कोणी चांगलं वाचणार असेल तर आम्हाला आनंदच होईल ना.
1: हो,
0: नाव तिथे ग्रंथालय हे तर बघितलंच पाहिजे, किंवा पुस्तकांचं नाव अशी पण एक कल्पना असते ना ग.
1: हो, आहे भिलारला आहे तसा प्रकल्प आणि असं एक दोन ठिकाणी प्रयत्न झालाय. पण माझं खरं म्हणणं असं आहे की आता मोठं म्हणजे ह्या ग्रंथालय क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे पालकांना असं वाटतं की माझं मूल म्हणजे पोहण्याच्या क्लासला जाईल किंवा नृत्याच्या क्लासला जाईल, गाण्याच्या क्लासला जाईल. जेव्हा पालकांना असं वाटेल की माझा मुलगा ग्रंथालयाचं सभासद होऊन पुस्तकं वाचेल तेव्हा ग्रंथालयाला चांगले दिवस येतील. आणि ह्यासाठी ग्रंथालयाला ग्लॅमर, ग्रंथालय क्षेत्राला ग्लॅमर येणं आवश्यक आहे. ते देण्याचा माझा थोडा प्रयत्न आहे की जसं की सेल्फी पॉइंट असतील ग्रंथालयाच्या इथे, किंवा काही साहित्यिक मूल्य असलेले किंवा छानसे कल्पक काही टी शर्ट वगैरे असतील, किंवा मुलांना असं म्हणजे पालकांना मुलांना किंवा प्रौढांना जे सभासद असतील की जसे लोक सर्रास मॉल मध्ये जातात तर त्यांनी सहज मोकळेपणाने ग्रंथालयात जावं, पुस्तकं चाळावी की आम्ही एखाद्या ग्रंथालयाचे सभासद आहोत याचा त्यांना अभिमान वाटावा. अशा पद्धतीने ग्रंथालयांचं महत्व वाढलं पाहिजे, त्यांना ते प्राप्त व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला वेगवेगळे आकर्षक उपक्रम राबवायला आवडतील
0: खूप
1: जेणेकरून.
0: छान. श्रावणी हा विचार तुझा नवीन आहे बरं का, ग्रंथालयांना ग्लॅमर ग्लॅमर प्राप्त झालं पाहिजे. कारण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मी तिथे टॅक्सी थांबते, ग्रंथालयात जाते, कोणालाही माहिती नसतं की इथे ग्रंथालय आहे दुसऱ्या मजल्यावर, काहीच कळत नाही. आतमध्ये गेल्यावर छान होते, प्रश्न नाही, खूप सुंदर आहे, पण काहीच माहिती नसतं. म्हणजे ग्लॅमर अजून खरोखर प्राप्त झालेलं नाही आहे. आणि आम्ही असे समजतो की आम्ही जे पीएचडी करणारे एमए करणारे लोक ते अगदी साध्या ड्रेसमध्ये आम्ही तिथे जातो, मान खाली करून बसतो, अभ्यास करतो तिथे काही.
1: त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला होता. म्हणजे जेव्हा मी कृतज्ञता सोहळा केला होता की मी आमच्या ग्रंथालयाला 69 वर्ष चालू होतं तेव्हाच माझ्या मनात मी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती की 75 वर्ष कसं साजरं करायचं. पण त्या दरम्यान मी काही माझ्या वैयक्तिक कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेतली, पण 2.5 वर्षांनी त्यांचं 75 वर्ष सुरू झालं आणि माझ्या हो म्हणजे होणार होतं. आणि माझ्या मनात आलं की आपण यांना कृतज्ञता म्हणून माझ्याकडनं काहीतरी जे मी असं ठरवलेलं होतं ते पूर्णच्या तसं संपूर्ण मला करता नाही आलं, पण जेवढं करता आलं तेवढ्या गोष्टी केल्या की किमान 75 बाल सभासद आणि 75 प्रौढ सभासद की अमृत महोत्सवी वर्षानिमित्त की यांचं 75 वर्ष आहे तर आपल्याकडून आपण जे देता येईल ते करूयात. तर त्या दृष्टिकोनातून मी आमच्या शहरात अंबरनाथ शहरातले माझे नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी आहेत त्यांच्याकडे ही विशेष संकल्पना मांडली. त्यांना म्हटलं मला सरप्राईज द्यायचे, अंबरनाथकरांनी सहकार्य करा, तुम्ही सौजन्य द्या. आणि गावातल्या अनेक संस्थांनी मला तशी पत्र लिहून दिली. माझी थीम अशी होती की अंबरनाथ शहरातील संस्था असतील, आजूबाजूचे ठाणे जिल्ह्यातली जी ग्रंथालय असतील त्यांनी आमच्या ग्रंथालयाला शुभेच्छा पत्र पाठवावं. जी ग्रंथालय 75 वर्षांपेक्षा कमी आहेत त्यांनी आमच्या संस्थेला मार्गदर्शक समजून तशा अर्थाने पत्र लिहावं आणि शुभेच्छा द्याव्यात. ज्यांना 75 अधिक वर्ष झाले त्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका, तुमची घोडदौड अशी सुरू राहू दे अशा अर्थाचं पाठिंबा व्यक्त करणारं पत्र लिहावं. अशा अर्थाची ती थीम होती आणि त्या पत्रांचे संकलन करून त्याचा पत्र संग्रहाचं एक बाइंडिंग बांधणी करून ते ग्रंथालयाला भेट द्यावं ही एक संकल्पना होती. नंतर ग्रंथालयाला एक सन्मान चिन्ह 75 झाली म्हणून जे ग्रंथालय त्यांचे कार्यवाह आहेत त्यांनी सलग 40 ग्रंथालयासाठी योगदान दिलेलं आहे त्यांना ग्रंथालय कार्यकर्ता म्हणून आणि आमचे कर्मचारी आहेत की त्यांचं भावनिक गुंतवणूक खूप होती तर म्हणजे ग्रंथालयाविषयी त्यांना सेवक म्हणून असं तिघांनाही सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं देऊन सन्मानित करण्यात आलं या निमित्ताने. आणि अजूनही ते गावातल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था होत्या मला कौतुक अशासाठी वाटतं की वेगवेगळ्या संस्थांचे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जे सभासद होते त्यांनी कोणी म्हणजे आलेल्या पाहुण्याला स्वागत असं केलं, कोणी अत्तर लावलं, कोणी गुलाबाची फुलं दिली, कोणी बुकमार्क वाटले, कोणी नोंदणी केली. म्हणजे हे वेगवेगळ्या संस्थांचे लोक होते, नियमित आम्ही भेटणारे नव्हतो, सगळं फोनवरतीच काम झालं. आम्ही सगळी काय लागेल ती मदत करतो म्हणजे घरचं कार्य असल्यासारखे सगळे जण सहभागी झाले होते. एक छान सुंदर कौटुंबिक सोहळा झाला त्या निमित्ताने.
0: छान छानच म्हणजे मला वाटतंय अंबरनाथ मध्ये असं काही साहित्यिक वातावरण आहे वाटतं. मला वाटतं तिथे बाग पण आहे, त्या बागेमध्ये कविता
1: मधुमंगेश कर्णिक उद्यान आहे. माजी नगराध्यक्ष जे सुनील चौधरी त्यांच्याच प्रेरणेतून हे सुरू झालेलं आहे. आणि हा जेव्हा मी कार्यक्रम घेतला ना त्यावेळी मी जसं म्हटलं की सरप्राईज उपक्रम की ज्यातनं दुसऱ्याला आनंद देता येईल हे सरप्राईज होतं की आमच्या संस्थेला सांगितलेलं नव्हतं, खरं असं सांगायला पाहिजे, म्हणजे त्यातलं काही असे चुकीचे संदेश जायला नको, पण आकस्मिक भेटीचा आनंद काही वेगळा असतो. त्याच्यात मी अजून एक असं केलं होतं की ग्रंथालयाचे जे सभासद आहेत ते कोणी वेगवेगळ्या पेशाचे असतील, म्हणजे कोणी गृहिणी असेल, कोणी व्यावसायिक असतील, कोणी बांधकाम व्यावसायिक असतील, डॉक्टर असतील, शिक्षक, सीए, वकील, असे वेगवेगळे क्षेत्रात कार्यरत असलेले, त्यांचे फोटो, त्यांची नावं आणि ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा त्यांचं जे पद आहे याचा उल्लेख करून, आम्ही या ग्रंथालयाचे सभासद आहोत, तुम्ही कधी होत आहे, अशा अर्थाचं आवाहन करणारे फ्लेक्स पण मी मुद्दामून बनवून घेतले होते. जे ग्लॅमर देणं आहे म्हणतो त्याच्यासाठीचा हा एक प्रयत्न होता.
0: खूपच छान, खूप छान.
1: हो हो
0: आणि खरोखरच आहे, वाचन संस्कृती वाढायला पाहिजे. एकतर
1: हो
0: लोक पेपर तरी कुठे वाचतात ना सगळे,
1: हो ना हो हो
0: जी पिढी जी आहे. तर आमची मुलं म्हणतात नाही आम्ही काय बातम्या वगैरे बघतो, त्यामुळे तशी काय आवश्यकता नसते पेपर वाचण्याची, असं म्हणतात. पेपरच येत
1: हो
0: बऱ्याच लोकांकडे,
1: हो हो
0: तर याच्यावर काय करायचं.
1: हा, तर जसं वाचन बंद झाले ना तसं लेखन पण बंद झालं असं वाटलं की लिहिण्याचा खूप जणांना कंटाळा येतो. तर मी अजून एक असं मला वाटलं की कालांतराने ना लोकांचं लिहिणं कमी झालं तर हस्तलिखितही दुर्मिळ होते. तर तेव्हा मी साधारण 17 साली वगैरे हा प्रयोग केला होता. आतापर्यंत एक मध्ये कोरोना काळात नाही करू शकले, पण आतापर्यंत आपण 4 हस्तलिखित दिवाळी अंक प्रकाशित केलेले आहेत. मग ते आयुर्वेद विशेषांक असेल, आरोग्य विशेषांक असेल, संत विशेषांक असेल, असे आपण वेगवेगळ्या जे ठिकाण म्हणजे पुण्याहून नागपूरहून सुद्धा काही कात्रणं आली होती माझ्याकडे, कोणी पोस्टाने पाठवलं, कोणी मेल केलं, तर आपल्याकडे हस्तलिखित दिवाळी अंकही आपण 4 प्रकाशित केलेले आहेत. आणि ही कल्पना एवढी आमच्या एका सभासदांना आवडली की त्यांना, त्यांनी मला सांगितलं, मॅडम हा खर्च कोण करतो? म्हटलं मी करते. तर मला ते म्हणाले की मॅडम ह्याला जो येणारा बाइंडिंगचा खर्च, ह्या अंकाच्या निर्मितीसाठी जो काही खर्च येतो ना तो तुम्ही माझ्याकडनं घ्यायचा, पण अंक बंद करायचा नाही, तुम्ही ह्या उपक्रम सतत चालू ठेवा. असाही एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
0: पण हे अंक कुठे ठेवलेले असायचे?
1: नाही, मी 3-3 कॉपी केल्या होत्या. एक मी म्हणजे पर्सनल, आणि आमचं जे ग्रंथालय होते तेव्हा म्हणजे एक स्टेशन शाखा होती आणि एक मुख्य शाखा होती, तर दोन्हीकडे एक एक ओरिजिनल कॉपी. आणि साधारण म्हणजे काही जणांना इंटरेस्ट असेल, ज्यांना आवडायचं म्हणजे यांनी स्वतः लेखन केले ते आणि ज्यांना वाचायचं होतं ते, अशांनी त्याचा लाभ घेतला. आपण दोन्ही शाखांमध्ये एक एक अंक ठेवलेला होता आणि एक मी पर्सनल ठेवला होता.
0: ओके, श्रावणी तू स्वतः काही लेखन वगैरे करतेस का?
1: हो, थोडंफार म्हणजे कविता वगैरे लिहिते, पण नैमित्तिक जास्त असतात. म्हणजे आता माझं आमचं गेट टुगेदर झालं होतं कॉलेजच्या मुलांचं, 93-94 ची जी आमची बॅच होती, तर आता ते ग्रुपला सगळ्यांचे वाढदिवस तारखांचं कळलेलं होतं. त्या त्या दिवसाला हे ठरवून काही केलं नव्हतं, सहज झालं. आणि 40 जण जे होते तर त्यांचे अध्याक्षरी कविता झाली, म्हणजे ते प्रत्येकाला मग ती लागायची. एक जणांना मला थोडं लेट झालं तर आली नाही, तर मला विचारणा झाली की सगळ्यांच्या आली माझी का नाही असं. आणि मग आता आमच्या एक माझ्या सहकर्मचारी होत्या ग्रंथाभिसरण मधल्या, त्यांनाही आता साठावं लागलंय. त्यांनाही एक सरप्राईजच होतं, त्यांच्या मुलीने आयोजन केलं होतं, तर त्यांना माहिती नव्हतं की मी एवढ्या लांबून येईन, किंवा त्यांना हेही माहिती नव्हतं मी त्यांच्यावर कविता गेलीय. तर अशी अध्याक्षरी कविता मी पाठवते, त्यातनं आनंद मिळतो. म्हणजे सरप्राईज देणं हा म्हणजे थोडं धोक्याचं पण असतं, पण तरी पण त्यातनं आनंद मिळतो तो वेगळाच आहे.
0: छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तुझे सगळे उपक्रम ऐकून असं वाटतं की कोणीतरी हे समाजात करतंय, कोणाला तरी ही जाणीव झाली आहे की ही संस्कृती वाढायला पाहिजे. तशाही अनेक संस्था, अनेक साहित्यिक हे काम करत असतात, नाही असं नाही, पण तुमच्यासारख्या नवीन पिढीला हे वाटलंय आणि करताय तुम्ही, हे मला खूप विशेष वाटतंय. तर सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि काही शेवटी सांगायचं असेल मुलांसाठी तर तू संदेश दे.
1: म्हणजे जे लहान मुलं आहेत, जसं पालकांकडे त्यांनी उलट हट्ट करावा. जसं पालक मुलांना पोहण्याच्या क्लासला टाकतात, गाण्याच्या क्लासला टाकतात किंवा नृत्याच्या क्लासला टाकतात, तर मुलांनी ही मागणी करावी किंवा पालकांनी याचा अवश्य विचार करावा की माझ्या मुलाला मी ग्रंथालयाचं देखील सभासदत्व देईन आणि वाचनाची गोडी त्यांना लागेल. आपल्याला एखादा छंद असेल तर आपलं आयुष्य कंटाळवाणं होत नाही.
0: खरंय ग, हो, खूप छान संदेश आहे हा. हा, मुलांनी म्हणायला पाहिजे आणि पालकांनी म्हणायला पाहिजे की माझ्या मुलाला मी ग्रंथालयाचा सभासद करीन. येस, हा एक
1: म्हणजे माझे अजूनही असे उपक्रम बरेच आहेत आणि साधारण बाल ग्रंथालयाशी निगडीत किंवा एकंदर ग्रंथालय क्षेत्राशी निगडीत असे आहेत, म्हणजे मला जर का शक्य झालं तर म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रंथप्रेमींचं मला सहाय्य लागेल किंवा रसिक वाचकांचं सहाय्य लागेल, तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचू शकणार असेल तर त्यानिमित्ताने माझं विनम्र आव्हान आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे उपक्रम जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी मला अवश्य संपर्क साधावा, तर मी ह्यातनं मला त्या उपक्रमांना सुद्धा प्रेरणा मिळू शकेल, इतरांना काही राबवायचे असतील आपापल्या ठिकाणी तेही राबवता येतील, मला जे शक्य होईल त्यांनी सहाय्य त्यांना नक्कीच करेल.
0: असा संवाद करत राहूया.
1: हो धन्यवाद. धन्यवाद.